रसिक श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. एफएम 101.4 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 19 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थातच आज आहे 9 जून 2026. या प्रातप्रसारणात मी मेघा, माझे नियंत्रण कक्षातील सहकारी अर्जुन साठे आणि श्याम नायर यांच्यासह आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीने.

सनईवर आपण ऐकत होतात राग प्रभात, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 6 वाजलेत. नमस्कार नाशिक. आनंद घेऊया भक्ती रसाचा, भक्तीधारा या कार्यक्रमात.

रसिको हो, भक्तिधारा या कार्यक्रमाला सुरुवात करूया, स्मरण करूया विघ्नविनाशक महागणपती यांचं. संत समर्थ रामदास महाराजांची नितांत सुंदर अशी ही भक्तिरचना अनुराधा मराठे आणि सहकारी यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केले डॉक्टर धनंजय दैठणकर यांनी.

श्रोतेहो, मनाला प्रसन्न करणारं आणि शक्ती प्रदान करणारं असं हे पारंपरिक श्री दुर्गा सूक्तम आपण ऐकलं. रसिकोहो, आपण भक्तिधारा या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सकाळचे 6:09:30 झाली आहेत. कार्यक्रमात आता भगवान व्यंकटेशांचं स्मरण करूया. ऐकूया दाक्षिणात्य शैलीतलं हे भक्तिगीत.

रसिक हो, दाक्षिणात्य शैलीतलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. आपण भक्तिधारा या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 6:15 कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रल्हाद केशव यांची भक्तिरचना. उदयराज गोडबोले यांच्या स्वरात ज्याला संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

रसिकहो सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात यशोदा कुमार गलवणकर यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतंय दशरथ पुजारी यांनी. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलंय अण्णा जोशी यांनी.

रसिक हो, संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला आणि आता भक्तिधारा या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत देशवंदनेनं. ग दि माडगुळकर यांचं हे देशभक्तीपर गीत आहे राणी वर्मा आणि सहकारी यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलंय सी रामचंद्र यांनी.

रसिक हो, आपण आनंद घेतला भक्तीधारा या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. रसिक हो, सकाळचे 6:31 होत आहेत. रसिक हो, आजचं हे प्रसारण आपल्यापर्यंत सुनियंत्रित पोहोचवण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत अर्जुन साठे आणि श्याम नायर. तर प्रसारण कक्षेतून आपल्याशी संवाद साधत आहे मी, आपली रेडिओ सखी मेघा बुरकुले. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 ऐसी अक्षरे रसिके, यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 24, संवादक सुमती पवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 6:40 स्वरूप कुर्जीमणी, यात रासायनिक खतांचा संतुलित वापर या माहितीचा भाग 3, संवादक विनया गांगल. आणि याही कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 6:45 अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी, संवादक मेघा बुरकुले. 6:50 कार्यक्रम परिसर, यात पर्यावरण जागृती या मालिकेचा भाग 19, संवादक अलका चंद्रात्रे. तसंच 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा, यात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या माहितीचा भाग 3, संवादक सोनाली तेलंग. या दोनही कार्यक्रमांचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. आज सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू. तर 7:40 अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी.

नाशिक केंद्रावर आणि त्यानंतर 7:55 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा आपण ऐकू शकाल. दरम्यान भावगीतांचा आनंद सुद्धा आपण घेणार आहोत. रसिक हो, सकाळी 8:15 गीतधारा आणि 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण मराठी संगीताचा आनंद घेऊ शकाल. आज सकाळी 9:00 प्रायोजित कार्यक्रम PNG अँड सन्स. श्रोते हो, 9:05 राष्ट्रीय विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम, त्यानंतर 10:00 गीत भारती या कार्यक्रमात मराठी मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, तर 10:30 प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग. सकाळी 11:00 रात्री 11:00 पुन्हा एकदा आपण आनंद घेऊ शकाल विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा. दरम्यान दुपारी 12:00 वनिता मंडळ, संध्याकाळी 5:30 युवावाणी आणि संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी विशेष कार्यक्रम किसानवाणी. यात रोजच्या सदरांबरोबर हॅलो किसानवाणीमध्ये बदलत्या वातावरणात फळबागांचे व्यवस्थापन या अतिशय महत्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तज्ज्ञ प्राध्यापिका श्वेतांबरी सोमवंशी. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे यामिनी भाकरे यांनी, तर किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. तेव्हा जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी. तसंच श्रोते हो, आज रात्री 11:10 भारत सरकारच्या 12 वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकणार आहोत आणि त्यात आज विषय आहे आर्थिक विकास. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरनं सहक्षेपित करू रात्री 11:10. तेव्हा ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. याचबरोबर सगळी जिल्हा प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही रोजच्याच वेळेत सहक्षेपित करू. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 6:35 होत आहेत. ऐसी अक्षरे रसिके यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 24 संवादक सुमती पवार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.

नमस्कार श्रोतेहो, मंडळी. आजचा आपला विषय आहे बापू काणे. होय, बापू काणे. मंडळी, मी पुन्हा सांगते, जाफाट वेगाने व्यक्तिचित्र मांडताना पुलं आपल्याला पुढे पुढे खेचत घेऊन जातात. वाचकाला ते जराही उसंत देत नाही हे त्यांचे कसब केवळ लाजवाब आहे. पुलांना एखाद्या व्यक्तीविषयी तपशिलात एवढी कशी माहिती असते आणि ते ती माहिती इतकी तंतोतंत मांडतात की माणसाने नवलात पडावे. लेखकाच्या अंगी किती कसब असावे हे पुलांना वाचताना कळते आणि माणूस पुन्हा पुन्हा नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. आता हा बापू काणेच पहा ना. पुलांच्या संगतीत माहितीत जी जी माणसं आली त्यांना साऱ्यांना पुलांनी अजरामर करून टाकले. बरं, प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे, कुणीच कुणासारखा नाही. पुलं म्हणतात, काही काही माणसे कवी म्हणून, नट म्हणून, चित्रकार म्हणून, तर काही गायक म्हणून, पण बापू काणे जन्माला आला तो सेक्रेटरी म्हणून. जन्माला जन्माला बोलता येत नाही म्हणून नाही तर बापू काणे स्वतःच्या बाळशाला देखील सेक्रेटरी झाला असता आणि त्याने आपल्या आईला आणि उपस्थित स्त्रियांच्या आभाराचे भाषण केले असते. माननीय मातोश्री आणि भगिनींनो, आजच्या नामकरण समारंभाला आपण उपस्थित राहिला याबद्दल काणे कुलातर्फे आभार मानण्याची गोड कामगिरी माझ्याकडे आली आहे. काणे कुलाचा इतिहास गेले 9 महिने मी ऐकतो आहे. आजच्या या प्रसंगी या कुलाचे भविष्य उज्ज्वल करून दाखवेन अशी ग्वाही मी आपणास देतो. आजचा हा आपला कार्यक्रम यशस्वी करण्यात अनेकांचे सहाय्य झाले आहे. सर्वप्रथम मी माझे वडील हनुमंतराव तथा बाबा यांचे आभार मानतो. पुलं पुढे म्हणतात, आयुष्यातील एवढी एक संधी हुकली तरी गेली 25 वर्षे बापू अनेक संस्थांचे अहवाल वाचत आला आहे, आभाराची भाषणे करीत आला आहे, मिनिट्स लिहित आला आहे, निरनिराळ्या संस्थांच्या घटना

0: त्यांना वाचित आलाय. बापू सेक्रेटरी होतो. बापूला त्यासाठी खटपट करावी लागली नाही. कुठल्याही प्राथमिक सभेच्या जागी बापू जाऊन उभा राहिला की बापू सेक्रेटरी होतो. माणसे बापू हा सेक्रेटरी आहे हे गृहित धरूनच चालतात. ते पद त्याचा पत्ता शोधत येते. बापूला मी अहवाल आणि घटना याखेरीज काहीही वाचताना पाहिले नाही. आमच्या गावच्या साहित्य सहकारीने या संस्थेचा तो गमभना लिहिता यायला लागल्यापासून सेक्रेटरी आहे. गावात संगीत सेवा समिती निघाली तरी गाण्यातलं काही न करणारा बापू काणे त्याचा प्रमुख कार्यवाह असतो. 2-3 महिन्यांनी कधीतरी हे संगीत सेवा मंडळ कार्यक्रम करते आणि अवेळी माझ्या दारावरची घंटी वाजते. रात्री 10:30-11 नंतर दारावरची घंटी वाजली की आमच्या दारातला नोकर देखील बापूसाहेब आले हे न पाहता सांगतो. गुडघ्यापर्यंत धोतर ओढून सोगा डाव्या हातात धरलेला, बगलेत कुठल्या तरी रिपोर्टचा गठ्ठा मारलेला, डोक्याची टोपी नाकाच्या पुलापर्यंत ओढली आहे, चष्मा डोळ्यांसाठी आहे की नागपुड्यांसाठी आहे या समर्मात टाकणारा, कोटाचे किसे कागदाच्या गुंडाळ्याने भरून वाहत आहेत असा भरपूर अंगाचा भरलेला बापू काणे दारात उभा राहतो. झोपायच्या तयारीत होताच वाटतं. आपण अवेळी आलो आहोत याविषयी जराही दिलगिरी व्यक्त न करता पाय पुसण्याला पाय पुसीत बापू आत येतो. बापू सदैव चिखलातून चालल्यासारखे धोतर वर धरतो. हां 11 तर वाजतायत, एवढ्यात तू कसला झोपतोस? रेडिओ 11 मिटतो. बापूची परिभाषा स्वतंत्र आहे. त्याच्या हिशोबी रेडिओ छत्रीसारखा मिटतो.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. सकाळचे 6:40 होत आहेत. स्वरूप कृषीवाणी काही क्षणातच.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 37 तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार. स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कृषीवाणीमध्ये रासायनिक खतांचा संतुलित वापर या अतिशय महत्वाच्या माहितीचा भाग 3 आणि याविषयी आपल्याला माहिती देत आहेत विनया गांगल.
5: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणीत मी विनया आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, शेती उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा फायदा, देशाची अन्नधान्य स्वयंपूर्णता यामध्ये रासायनिक खतांना खूप जास्त महत्व प्राप्त झालं आहे. रासायनिक खतांचा वापर वाढवण्यासाठी हरित क्रांतीनंतर म्हणजे 1965-66 नंतर मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आणि त्याचे परिणाम रासायनिक खतांचा वापर हा 65,000 टनांवरून 220,45,000 टनांपर्यंत पोहोचला आहे. रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाला हरित क्रांतीनंतर यश मिळालं. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, पण त्याबरोबरच काही गंभीर प्रश्नही निर्माण झाले. त्याच्यावर उपाय म्हणून रासायनिक खतांचा वापर हा पर्याप्त व्हायला हवा हे सांगितलं जाते, ज्याला आपण त्याचा संतुलित वापर असं म्हणतोय. तसं पाहिलं तर मंडळी, रासायनिक खतं ही विचारपूर्वक, काळजीपूर्वक आणि मर्यादित स्वरूपात वापरण्याची कृषीनिविष्ठा आहे, पण रासायनिक खतांना पिकं चांगला प्रतिसाद देत आहेत असं बघून या रसायनांचा बेसुमार वापर सुरू झाला. कोणत्याही नाण्याला जशा 2 बाजू असतात याचा विचार केला तर रासायनिक खतांनी केलेल्या उत्पादन वाढीबरोबर या खतांच्या वापरामुळे झालेल्या दुष्परिणामांचाही विचार आपण केला पाहिजे. रासायनिक खतांचा वापर हा गरजेनुसार केला पाहिजे असं सांगितलं जातं, पण जमिनीचा प्रकार, विविध हवामानांचे प्रदेश, पिकांचे प्रकार आणि त्यांच्या विविध जाती, जमीन आणि पाण्याचे गुणधर्म या सर्वांचा विचार करून प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक पिकाला रासायनिक खत देताना काळजी घेण्याची गरज होती. अर्थात हे करत असताना

0: कमीत कमी ढोबळ मानानं पिकाला 4:2, 2:1 या प्रमाणात न त्रसपुरद आणि पालाशयुक्त खतांचा वापर होणं अपेक्षित होतं, पण अशा प्रकारची काळजी कधीही घेण्यात आली नाही. शेतकऱ्यांचे सर्वात जास्त आवडीचे खत म्हणजे युरिया. युरियाचा वापर केला की 8-10 दिवसात पिकाचं रूप पालटलेलं दिसतं. तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही अशी म्हण आहे, पण युरियाच्या बाबतीत ही म्हण खोटी ठरते. त्यामुळेच युरिया शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत झालेला आहे. युरिया या खतामध्ये क्लोराईडचं प्रमाण असल्यामुळं युरियाच्या जास्त वापरामुळं जमिनीतील जीवजीवाणू गांडुळे नष्ट होऊन जमिनीचा जैविक गुणधर्म संपुष्टात येताना आपल्याला दिसतोय. मंडळी, या रासायनिक खतांच्या संतुलनाच्या बाबतीत आपल्याकडे अनेक समित्यांची स्थापना झाली, त्यावर अभ्यासपूर्ण निर्णय देखील दिलेले आहेत, पण तरी सुद्धा आपल्याकडे रासायनिक खतांचा वापर हा मर्यादित होताना आजही आढळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी बंधू भगिनींनो, आपण आता तरी सुधारण्याची गरज आहे. रासायनिक खतं ही क्षणिक आपल्याला फायदा देत असली तरी सुद्धा ही खतं आपल्यासाठी घातक आहेत, हेही तितकंच खरं. कृषीवाणीत आजच्या पुरतं इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच उद्याच्या भागात. तोपर्यंत मी विनया आपली रजा घेते. नमस्कार.
1: मंडळी, अतिशय महत्वाची अशी ही माहिती आपण जाणून घेतली विनया गांगल यांच्याकडून. आणि आता मात्र स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आजच्या पुरतं आपण इथेच थांबतोय. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: श्रोते हो, स्वरूप कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे. सकाळचे 6:45 झाली आहेत. अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: रसिको हो, नमस्कार, सुप्रभात. अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी मेघा आपलं मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात आपण आणि कसं चालू आहे आपलं आयुष्य? आपण सगळे मजेत आनंदात असाल अशी आशा करते. रसिको हो, अनेक यशोगाथा या आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असतात, अनेक गोष्टी शिकवणाऱ्या असतात. तशीच ही आजची एक प्रेरणादायी यशोगाथा. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील महाराष्ट्र गुजरात सीमेवरील 110 घरांचं छोटंसं गाव बारीपाडा. सन 1991 पूर्वी या बारीपाडा गावात भीषण दुष्काळ, पाण्यासाठी वणवण, रोजंदारीसाठी मरमर, कुठेही आरोग्य सेवा नाही, खायला दोन घास नाही, ना शिकण्यासाठी गावात शाळा, ना जगण्यासाठी साधनं. माणसाने जगावं तरी कसं? या कारणांमुळे गावात स्थलांतराचं प्रमाण खूप जास्त. गाव फक्त नावाला, बाकी सगळीकडे उजाड, ओसाड, माळरानं आणि घरं. 2025 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पद्मश्री पुरस्कार चैत्राम पवार यांना घोषित झाला आणि अख्ख्या जगाचं लक्ष बारीपाडा या गावाकडे गेलं. चैत्राम पवार यांनी लोक चळवळीतून ग्रामविकास केला होता. बारीपाडा या ओसाड उजाड गावात आता 1100 अधिक एकर जंगल निर्माण झालं होतं. मृदा जलसंधारणातून बारीपाड्याच्या पाचवीला पुजलेला भीषण दुष्काळ आता संपूर्ण संपला होता. बारीपाड्याने महाराष्ट्र गुजरात मधील 45 गावांना मदतीचा हात देऊन त्यांनाही आपल्याबरोबर प्रगतीपथावर नेलं होतं. रसिको हो, बारीपाडा पॅटर्नमधून जगाला पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि शाश्वत विकासाचा मार्ग दाखवणारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार हे अत्यंत साधे सामान्य पण त्यांचं लोकचळवळीतून उभं केलेलं ग्रामविकासाचं कार्य मात्र असामान्य

अद्भुत, अचंबित करणारं, थक्क करणारं आणि खूप काही शिकवून जाणारं. अर्थात लोकचळवळ उभी करणं, ग्रामविकास करणं हे नक्कीच सोपं नव्हतं, पण कामातील व्यवहारातील पारदर्शकता समोरच्याचा विश्वास आणि साथ मिळवतेच हे त्यांनी सिद्ध केलं. 30 वर्षाच्या लोकसंघटनेतून पर्यावरणाचं रक्षण संवर्धन करून पुढील 300 वर्ष टिकेल अशी शाश्वत विकासाची वाट आज त्यांनी बारीपाडा या गावाने निर्माण केली आहे. श्रोतेहो, सांगायचं तात्पर्य हेच की आपण आपल्या 30-35 वर्षांच्या नोकरीच्या अथवा बिझनेसच्या कार्यकाळात केवळ वैयक्तिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या स्वभावानुसार माणसंही जोडली जातात. हा वैयक्तिक विकास साधणं चुकीचं नाही, पण संघटित होऊन असाध्य ही साध्य होतं हे चैत्राम पवार आणि बारीपाडा या गावाने दाखवून दिलंय. जगाला त्यांनी दाखवून दिलंय की संघटित होऊन केलेलं कार्य केवळ एका व्यक्तीचाच विकास करत नाही, तर समस्त समाजाचा, अनेक गावांचा, राष्ट्राचा देखील विकास करतं. पण अर्थातच हे सगळं पर्यावरणाच्या सहाय्याने, पर्यावरणाचा समतोल राखून. म्हणूनच दीर्घकाळासाठी आनंद, सुख, समृद्धी, विकास हवा असेल तर प्रवास करा, संपर्क वाढवा आणि संघटित व्हा. शहरांना गावांशी जोडा, सगळ्यांना बरोबर घेऊन विकास करायचा ही भावना दृढ करा. हाच खरा आनंद, शाश्वत आनंद हाच असेल. जगूया आनंदी.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची.
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
2: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या
2: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: रसिक हो अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आणि आता आनंद घेऊया परिसर या कार्यक्रमाचा. यात पर्यावरण जागृती या मालिकेचा भाग 19 संवादक अलका चंद्रात्रे या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.
4: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या परिसर कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत जलचर प्राण्यांचं संवर्धन या अत्यंत महत्त्वाच्या आणि पर्यावरणाशी निगडीत विषयाबद्दल. मंडळी, पृथ्वीवरील जीवनासाठी पाणी जितकं आवश्यक आहे तितकंच जलसृष्टीचं अस्तित्वसुद्धा महत्त्वाचं आहे. नद्या, तलाव, समुद्र, ओढे आणि जलाशयांमध्ये असंख्य जलचर प्राणी राहतात. मासे, कासव, डॉल्फिन, खेकडे, शिंपले, प्रवाळ भित्तीवरील जीव आणि सूक्ष्म जलजीव हे सर्व मिळून जलपरिसंस्था समृद्ध बनवतात. जलचर प्राणी हे केवळ पाण्यात राहणारे जीव नाहीत तर ते पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक मासे पाण्यातील सूक्ष्मजीव खातात आणि पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवतात. काही जीव समुद्रातील अन्नसाखळी नियंत्रित करतात तर काही जलवनस्पतींच्या वाढीला मदत करतात. वैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवरील ऑक्सिजन निर्मितीत समुद्री वनस्पती आणि सूक्ष्म जलजीवांचं मोठं योगदान असतं. म्हणजेच जलचर सृष्टीचं संरक्षण म्हणजे अप्रत्यक्षपणे मानवाच्या जीवनाचं संरक्षण होय. मंडळी,

0: आज अनेक जलचर प्राणी धोक्यात आले आहेत. पाण्याचं प्रदूषण, प्लास्टिक कचरा, रासायनिक सांडपाणी, तेल गळती, अति मासेमारी आणि हवामान बदल यामुळं जलसृष्टीवर गंभीर परिणाम होत आहेत. समुद्रात टाकला जाणारा प्लास्टिक कचरा अनेक जलचर प्राण्यांसाठी जीवघेणा ठरतोय. कासव प्लास्टिक पिशव्या अन्न समजून खातात, मासे सूक्ष्म प्लास्टिक गिळतात आणि त्यामुळं संपूर्ण अन्नसाखळी दूषित होतीये. याशिवाय वाढतं तापमान आणि समुद्राच्या पाण्यातील बदल यामुळं प्रवाळ भित्ती नष्ट होत आहेत. प्रवाळ भित्ती म्हणजे समुद्रातील असंख्य जीवांचं घरच असतं. त्या नष्ट झाल्या तर अनेक प्रजातींचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. जलचर प्राण्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण काही महत्त्वाचे उपाय करू शकतो. नद्या आणि तलावांमध्ये कचरा टाकणं टाळणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, पाण्याचं प्रदूषण रोखणं आणि जैवविविधतेचं संरक्षण करणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देणं ही काळाची गरज आहे. शाळा, महाविद्यालयं आणि समाजामध्ये जलसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणंही तितकंच आवश्यक आहे. कारण पर्यावरणाचं रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. मंडळी, जल आहे तर जीवन आहे हे वाक्य आपण नेहमी ऐकतो, पण त्या जीवनाला समृद्ध ठेवणारे जलचर प्राणी सुरक्षित राहिले तरच पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल टिकून राहील. चला तर मग जलसंपत्तीचं रक्षण करूया, जलचर प्राण्यांचं संवर्धन करूया आणि भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी पर्यावरण जपूया. आजच्या परिसर कार्यक्रमात इथेच थांबूया. उद्या भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी अलका चंद्रात्रे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: रसिको हो, परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आणि आता सकाळचे 6:55 होत आहे, तेव्हा वडनेरे सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम काही क्षणातच. यात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा भाग तिसरा, संवादक सोनाली तेलंग. आणि याही कार्यक्रमाचे सादरकर्ते आहे कृष्णा शिंदे. वडनेरे सराफ विज्ञान कट्टा काही क्षणातच.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरी चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
0: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
1: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, नाशिक आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी सोनाली तेलंग आपलं मनापूर्वक स्वागत करते. मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेत आपण मानसशास्त्र, मानवी मन आणि त्यामागचे विज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या तिसऱ्या भागात पावलाव आणि शर्तीबद्ध वर्धन अर्थात क्लासिकल कंडिशनिंग याविषयी जाणून घेऊ. आज आपण मानवी वर्तनाच्या मुळाशी जाणारा एक अत्यंत प्रभावी सिद्धांत समजून घेणार आहोत, क्लासिकल कंडिशनिंग म्हणजेच शर्तीबद्ध वर्तन. हा सिद्धांत मांडला रशियन शास्त्रज्ञ इवान पावलाव यांनी. पावलाव मुळातच पचन संस्थेवर संशोधन करत होते. त्यांचा उद्देश होता प्राणी अन्न पचवताना शरीरात काय बदल होतात हे समजून घेणं. पण संशोधन करत असताना त्यांनी एक वेगळी गोष्ट लक्षात घेतली. एक उदाहरणादाखल हे बघूया. हा प्रयोग पावलाव यांनीच केलाय. कुत्र्याला अन्न दिलं की तो लाळ गाळतो हे नैसर्गिक होतं. पण काही वेळा त्यांनी पाहिलं की कुत्रा अन्न येण्याआधीच फक्त अन्न आणणाऱ्या व्यक्तीला पाहून लाळ गाळू लागतो. यातून पावलाव यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हा प्रतिसाद फक्त अन्नामुळे येतोय की

0: काहीतरी शिकलेलं आहे यासाठी त्यांनी प्रयोग रचला. प्रत्येक वेळी अन्न देताना त्यांनी एक घंटा वाजवली. सुरुवातीला घंटेला काहीच अर्थ नव्हता, पण हळूहळू कुत्र्याच्या मेंदूनं घंटा आणि अन्न याचा संबंध जोडला. काही दिवसांनी त्यांनी फक्त घंटा वाजवली, अन्न दिलं नाही, तरीही कुत्रा लाळ गाळू लागला. हीच आहे कंडिशन्ड रिस्पॉन्स. या प्रतिक्रियेत चार गोष्टी महत्वाच्या असतात. अनकंडिशन स्टिम्युलस, जे की अन्न आहे, अनकंडिशन्ड रिस्पॉन्ड म्हणजेच लाळ गाळणं, कंडिशन्ड स्टिम्युलस म्हणजे घंटा आणि कंडिशन रिस्पॉन्स म्हणजे घंटा ऐकून लाळ गाळणं. यावेळेला कुत्र्याने अन्न बघितलं नव्हतं किंवा त्याला दिलंही नव्हतं. आता हा सिद्धांत आपल्या आयुष्यात कसा दिसतो ते पाहूया. समजा एका मुलाला शाळेत शिक्षकांनी वारंवार रागवलं. सुरुवातीला त्याला शिक्षकांची भीती वाटली, पण काही दिवसांनी शाळा हा शब्दच त्याच्या मनात भीतीशी जोडला गेला. आता तो शाळेचं नाव ऐकलं तरी अस्वस्थ होतो. हेच क्लासिकल कंडिशनिंग आहे. आणखीन एक सकारात्मक उदाहरण बघूया. समजा तुम्ही रोज सकाळी चालायला जाता आणि त्यावेळी तुम्ही एखादं आवडतं गाणं ऐकता. काही दिवसांनी ते गाणं ऐकलं की तुमचं मन आपोआप ताजंतवानं वाटून लागतं. इवन जर तुम्ही चालायला गेले नसाल तरी यातून काय कळतं? आपलं मन अनुभवांमधून जोडणी करत असतं. याचा उपयोग होतो भीती घालवण्यासाठी, अर्थात फोबिया कुठल्याही प्रकारचा, वाईट सवयी बदलण्यासाठी, चांगल्या सवयी तयार करण्यासाठी. याचंही एक सुंदर उदाहरण आहे. जर एखाद्या मुलाला अभ्यास कंटाळवाणा वाटत असेल, त्यासोबत एखादी आवडती गोष्ट जसं की शांत संगीत, छोटं बक्षीस असं काही जोडलं, तर हळूहळू अभ्यास सकारात्मक अनुभवांशी जोडला जातो. याचे फायदे असतात. आपण आपल्या वर्तनाचं मूळ समजू शकतो, आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकतो, आणि थोडक्यात आपण जसं अनुभवतो तसं शिकतो आणि जसं शिकतो तसं वागतो. हेच मानवी मनाचं मूळ आहे. या भागात इथेच थांबूया, पुढच्या भागात परत भेटूया. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: श्रोते हो, आपण वडनेरे सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. सकाळचे 7 वाजलेत.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
8: आपल्या दंडे सराफांचा,
7: 5000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
8: शिवाय मजुरीवर 25% सूट.
7: महोत्सव 15 जून पर्यंत.
8: दंडे गोल्ड अँड डायमंड,
7: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
9: नाती जपण्या आयुष्यभराची,
10: परंपरा ही अधिक मासाची.
9: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
10: अधिक मास होणार आता अधिक खास.
9: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
10: 50% भरघोस सूट.
9: आजच भेट द्या
10: विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रसिको हो, आज आहे 9 जून आणि आज अदाकारा, चुलबुली अभिनेत्री सोनम कपूर आणि अमीषा पटेल यांचा वाढदिवस आहे. या दोन्ही गुणी अभिनेत्रींना आकाशवाणी नाशिक केंद्रातर्फे आणि आमच्या समस्त श्रोत्यांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याच मोडवर सोनम कपूर यांचं दिल्ली सेक्स या चित्रपटातलं हे गाणं ऐकूया, आनंद घेऊया आणि तसंच जाऊया अस्मिता मुंबई वाहिनीकडे.

0: श्रोतेहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
0: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, LPG आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि LPG पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे, अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश.

0: समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या एकंदर 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पारस पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या 3 विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 250 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या सहानी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्राणी पिसे म्हणाली,
2: मी आणि माझे 2 मैत्रिणी विधी डबीर आणि आध्य सहानी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाईड करताना आम्हाला कल्पना चावल्याचे नाव दिसले आणि मग आम्ही तिघीने तिचं नाव बघून तिची स्टोरी करायची ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉवल बनवलं, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही एक फिंगर पपेट बनवला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्या बद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर चॅटेनोगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या जजेसना आमचा प्रोजेक्ट खूप आवडला. आम्ही आमचं ग्राफिक नॉवलला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावलाच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेची जज आणि अमेरिकेचे रिटायर्ड लष्कर जनरल बीबी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नेट यूजी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्ये होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन एनटीएनं केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागा

जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहिर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यू चंडीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं

0: ओव्हर एक डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
5: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
4: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
6: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
5: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
4: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
6: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
4: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
8: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण एकदा 558 KHz प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. श्रोते हो, आता सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचा दिनविशेष. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यांच्याविषयी सुरुवातीला. श्रोते हो, 1940 ते 1950 दशकातील आघाडीचे मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर यांचा आज स्मृतिदिन आहे. पोस्टातील मुलगी, सुहासिनी, देवघर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. जागतिक कीर्तीचे भारतीय चित्रकार आधुनिक कलेचे अग्रणी व्यक्तिमत्व

पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते एम एफ हुसेन यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा आज स्मृतिदिन आहे. आता आज ज्यांची जयंती आहे त्यांच्याविषयी, संगीतकार वसंत देसाई यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 9 जून 1912 रोजी झाला होता. भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी मॅक्सेसे पुरस्कार विजेत्या किरण बेदी यांचा आज वाढदिवस आहे. श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलात. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बर, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीनं केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं, जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
0: बर,
1: तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
0: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
1: मृत्यूनंतर साधारणत 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
0: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान

0: करू शकतात?
1: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये.
0: बर,
1: तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
0: बर डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: नक्कीच करू शकतात, कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसलाही अडथळा निर्माण होत नाही.
0: बर,
1: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
0: बर डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
0: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
0: अच्छा, बर डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
1: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला, पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
0: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
1: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो, विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
0: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
1: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दल जी चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये. तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
0: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
1: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपले जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
0: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिरं अशी राबवली जातात का?
1: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली, किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे, असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
0: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आलंय का?
1: हो, बऱ्याचदा अशी शिबिरं आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
0: नेत्रपेढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
1: नेत्रपेढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढी.

0: मध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, तर त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
1: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते, पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते, तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
0: होय, तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो.
1: बरं,
0: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो. किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळ आहेत, नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल, परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
1: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल, तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरले असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते. तर कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने याच्यामध्ये बघत असतील,
1: काही काही बरेचदा कुटुंबाचाही विरोध
0: असतो, तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होत.
1: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
0: नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते. त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
1: श्रोते हो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास श्रोते हो अपन ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राने अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. एक आठवण आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमाची.

0: शेतकरी बंधूंनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनीमुद्रण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत होणार आहे. बदलत्या वातावरणात फळपिकांचं व्यवस्थापन याविषयी आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापिका श्वेतांबरी सोमवंशी. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर. करा मग फोन हॅलो किसान वाणीत.
1: तर रसिकहो, जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमात.

0: श्रोते हो एक आठवण, आज रात्री 11:10 भारत सरकारच्या 12 वर्षांच्या सेवापूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकणार आहोत. यात आजचा विषय आहे आर्थिक विकास, आणि हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरनं सहक्षेपित करू, तेव्हा जरूर ऐका आज रात्री 11:10 हा विशेष कार्यक्रम. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 7:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय, आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये, आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
3: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले, तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे, आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
2: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा, हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
3: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
2: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: ही आताची परिस्थिती

0: खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली युएसमध्ये आहेत तर हा विजाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला कारण विजा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल मुलांना जायचं असेल तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 7:45 आणि 17 सेकंद झाले. भावधारा या कार्यक्रमात आनंद घेऊया. सुहास तपस्वी यांच्या गीताचा स्वर आहे बेला शेंडे यांचा. याला संगीतबद्ध केले आशिष मुजुमदार यांनी.

श्रोते हो, खरं मोकळी हवा किती महत्त्वाची आहे ह्या उन्हाळ्यात आपल्याला त्याचं महत्त्व नक्कीच कळलं असेल. असो, आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात पुन्हा एकदा सुहास तपस्वी यांचं गीत. त्याला म्युझिकबद्ध केलंय आशिष मुजुमदार यांनी.

0: रसिको सुरेश वाडकर यांच्या सुरात आपण सुहास तपस्वी यांचं गीत ऐकलं आणि आता प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत रक्तगाथा.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही.
2: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल विद्याविकास सर्कल गंगापूर रोड नाशिक. नमस्कार श्रोते हो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण जे खातो त्याचं रक्त तयार होतं ही अतिशय साधी गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती. मग रोज आपण जेवतो अगदी 4 वेळा जरी खात असू तरी रक्त कमी का होतं? तर त्यातील लोह B12 या विषयी आपण बोललो. आता रक्त कमी होण्याची आणखीनही काही कारण जाणून घेऊया. अर्थातच लोटस हॉस्पिटलचे संचालक 75 पेक्षा अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या करणारे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार
2: डॉक्टर. रक्त कमी होण्याची आणखी काय कारण असू शकतात?
3: भागात आपण B12 लोहाबद्दल हे सगळं बोललो आहोत, पण रक्त कमी व्हायला हे दोनच घटक कारणीभूत नाही बरं का. तर शरीरातील प्रत्येक आजारामध्ये रक्त हे कमी होऊ शकतं. उदाहरण द्यायचं झालं किडनी या आजारामध्ये रक्त हे नेहमीच कमी होत असतं. मी बोलल्याप्रमाणे नॉर्मल प्रमाण रक्ताचं स्त्रियांमध्ये 12-14 आणि पुरुषांमध्ये 14-16 आहे. तर आपलं रक्त जर 6-7 झालं आणि तुम्हाला लघवीचा त्रास व्हायला लागला किंवा तुम्हाला चालताना दम लागायला लागला, असे पेशंट आमच्याकडे आल्यावर आम्ही किडनीची टेस्ट ही नेहमी करत असतो. त्यातले 10-12% लोकांना किडनीचा आजार हे निदान रक्ताच्या चाचणीवरनं होतं आणि मग आम्ही त्यांना किडनी विकार तज्ज्ञाकडे पाठवतो. तर किडनीचा आजार एक आहे प्रमुख ज्याच्यात रक्त कमी होतं. दुसरं म्हणजे संधिवाद हे आजार असतात, त्यात पण आपलं रक्त हे कमी होत असतं. कारण की रक्त हे आपण जे तयार करतो त्यात बऱ्याच वेळा अशा अडथळे येतात. नंतर काही औषधं घेतल्यामुळे रक्त कमी होऊ शकतं, पण जर त्यात किमोथेरपी हे इतर कॅन्सरसाठी घेणारं जे औषध आहे ते घेतल्यानंतर पण रक्त हे आपलं कमी होऊ शकतं. तसंच आपले स्नायूंचे काही आजार आहेत की ज्या स्नायूंसाठी रक्ताची गरज जास्त भासते अशा आजारांमध्ये पण रक्त कमी होतं. आणि बऱ्याच वेळा आपल्याला आहार मी जो सांगितलाय तेच 70% लोकांमध्ये प्रमुख कारण आहे.
2: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी लोटस हॉस्पिटलचा OPD नंबर आहे 77740-73485
3: रक्त कमी हे इतर आजारामध्ये झाल्यामुळे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात जेव्हा त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं तेव्हा मला पूर्ण शरीराची जाण असणं गरजेचं आहे किंवा पूर्ण शरीरातील माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मला बरेचसे प्रश्न त्यांना विचारावे लागतात. रक्ताच्याच सोडून सोनोग्राफी, एक्सरे, CT scan अशा चाचण्या कधी कधी कराव्या लागतात रक्त का कमी याचं कारण शोधायला. परवाच माझ्याकडे 54 वर्षाची स्त्री आली होती. रक्त त्यांचं 5.4 झालं होतं, जे बरंच कमी होतं. तर आधी त्यांना लोह दिलं होतं 1 महिना, त्यांनी ते बरे झाले नव्हते. ठीक आहे, नॉर्मल कारण असेल बरं लोह कमी, आहार कमी झाला म्हणून. तर या पेशंटच्या पुढच्या चाचण्या आम्हाला कराव्या लागल्या. त्यात बोन मॅरो नावाची चाचणी पण आहे, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेनच. पण या चाचणी केल्यानंतर आम्हाला कळलं की हा स्तनाचा कॅन्सर आहे की जो रक्तामध्ये येऊन बोन मॅरो जिथे तयार होतं आपलं रक्त तिथे तो आलाय. आणि तिथून तो आल्यामुळे रक्त तयार व्हायचं प्रमाण कमी झालं. म्हणजे या पेशंटला आला माझ्याकडे पण डायग्नोसिस काय झालं, स्तनाचा कॅन्सर हाडामध्ये गेलेला, तो स्टेज 4 झालाय. त्यामुळे किती उशिरा कळला आपल्याला. म्हणजे रक्त कमी होणं हे अनेक आजारांमध्ये दिसू शकतं. आता याचा गैरसमज करू नये या एक्झाम्पलचा की हे कारण सगळ्यांना होत नाही, हे 100 होत असेल. त्यामुळे आपण घाबरून न जाता रक्त कमी झाल्यावर किंवा तुम्हाला शारीरिक त्रास काय असेल तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करणं गरजेचं आहे. रक्ताची चाचणी ही अतिशय सोपी चाचणी आणि ती

0: महाग पण नाही आहे. साधारण 200 ते 250 रुपयात आपल्याला हिमोग्लोबिन किती कमी याचं प्रमाण कळून जात. त्यामुळे ही चाचणी सगळीकडे उपलब्ध आहे. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुमच्या फॅमिली फिजिशियन कडे जाऊन, डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्यांना सांगू शकतात किंवा तेच तुम्हाला सांगतील अशा चाचणी करायला. आणि ते केल्यानंतर लगेचच आपल्याला कळेल की तुमचं रक्त कमी आहे की नाही.
1: रक्त कमी होण्याची कारण आपण जाणून घेतले डॉक्टर. आजच्या कार्यक्रमात आपण दिलेल्या या माहितीबद्दल आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी लोटस हॉस्पिटलचा ओपीडी नंबर आहे 77740 73485 777-407-3485. श्रोतेहो, रक्ताचे काही अनुवांशिकही आजार असतात का, ते कोणते आहेत याविषयी आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत. मात्र कार्यक्रमाची आजची वेळ इथं संपतीय, तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत सुप्रिया देवघरेचा नमस्कार. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा आताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 8 वाजता आहे, ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 8:15 वाजलेत आणि ही वेळ आहे आमच्या गीतधारा या कार्यक्रमाची. रसिक हो, गीतधारा या कार्यक्रमात सुमधूर अशा मराठी गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया प्रसाद कुलकर्णी यांच्या गाण्यापासून. स्वर आहे अभिलाषा चैलम यांचा, तर याला संगीतबद्ध केलंय सय्यद अली यांनी.

0: श्रोते हो प्रसाद कुलकर्णी यांचं हे गीत आपण ऐकलं. अभिलाषा चलम यांच्या स्वरात ज्याला संगीतबद्ध केलं होतं सय्यद अली यांनी. आणि आता गीतधारा या कार्यक्रमात छोटीशी विश्रांती.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: नाती जपण्या आयुष्यभराची
5: परंपरा ही अधिक मासाची.
4: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
5: अधिक मास होणार आता अधिक खास.
4: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
5: 50% भरघोस सूट.
4: आजच भेट द्या
5: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
7: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
6: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
7: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
6: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
7: यासाठी तुमची वाट बघतोय
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
7: कांकरिया ज्वेलर्स.

0: परीक्षक फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: रसिक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गीतधारा या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर सकाळचे 8

अजून 24 मिनिट आणि 3 सेकंद झालेत. रसिक हो, आज आहे 9 जून. आज महान संगीतकार वसंत देसाई यांचा जन्मदिन आहे. वसंत देसाई यांनी संगीतात महाराष्ट्राच्या लोकगीतांसह रागदारीचाही आविष्कार घडविला. त्यांनी अनेक गीतांना अजरामर असं संगीतही दिलं. त्यांच्या या अनमोल योगदानाला आणि स्मृतींना शतशः नमन. ऐकूया प्रीती संगम या नाटकातलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यपद विश्वनाथ बागुल आणि ज्योत्स्ना मोहिले यांच्या युगलस्वरात. तर याला संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

0: वाह श्रोते हो, प्रीती संगम या नाटकातलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे नाट्यपद होतं. विश्वनाथ बागुल ज्योत्स्ना मोहिले यांच्या युगलस्वरात तर याला संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. वसंत देसाई महान संगीतकार यांचा आज जन्मदिवस, तेव्हा त्यांच्या स्मृतींना आपण उजाळा दिला. आणि किती गोड असं हे नाट्यपद होतं. प्रीती संगम हा केवळ दोन जीवांचं नसतो तर त्यात समस्त सृष्टी प्राणीजीवसुद्धा आनंद व्यक्त करत असतात. अतिशय गोड असं हे नाट्यपद होतं. रसिक हो, गीतधारा या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. इथे छोटीशी विश्रांती घेऊया.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट व्हाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्य

0: भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा
0: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा
0: कांकरिया ज्वेलर्स ब्रजभूमी उंटवाडी नाशिक नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
2: 50% भरघोस सूट
0: आजच भेट द्या
2: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना
4: बजेटचं काय
3: आता बजेटची चिंता नाही नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या
5: अटी व शर्ती लागू
6: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
7: आपल्या दंडे सराफांचा
6: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
7: शिवाय मजुरीवर 25% सूट
6: महोत्सव 15 जून पर्यंत
7: दंडे गोल्ड अँड डायमंड
6: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर
8: श्रोते हो आपण गीतधारा या कार्यक्रमाचा आनंद घेतला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आणि या कार्यक्रमातून आपण खरं तर म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात प्रवेश केला आहे कारण सकाळचे 8:30 आणि 46 सेकंद झाली आहे तेव्हा चला याही कार्यक्रमात धमाल अशा गाण्यांचा आनंद घेऊया चित्रपट गीतांचा आनंद आपण या कार्यक्रमात घेणार आहोत सुरुवात करूया दुनियादारी या चित्रपटातील धमाल अशा या गाण्याने

0: रसिको हो, आपण नाळ या चित्रपटातील गाण्याचा आनंद घेतला आहे आणि हे गाणं खास माझ्या बाल दोस्तांसाठी होतं, कारण अनेकांच्या शाळा या सुरू झाल्या आहे आणि काही लकी चॅम्स मात्र अजूनही त्यांची शाळा अजून सुरू व्हायची आहे. तेव्हा मनसोक्त मुलांना खेळू द्या, मोबाईल बाजूला ठेवा, तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवा आणि ॲक्च्युली तो क्वालिटी टाईम असतो जो मुलांना फार फार महत्त्वाचा असतो. तेव्हा कधीतरी आपल्यातलं मूल बाहेर येऊ द्या आणि मुलांसाठी वेळ काढा. असंच गाणीसुद्धा ऐकत रहा आणि त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी नाशिक FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. श्रोतेहो, सकाळचे 8:38 आणि 20 सेकंद झाली आहेत. म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात छोटीशी विश्रांती.
1: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
1: सगळं काय चाललंय?
3: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
4: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: ओडिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: शेतकरी बंधूंनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत होणार आहे. बदलत्या वातावरणात फळ पिकांचं व्यवस्थापन याविषयी आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापिका श्वेतांबरी सोमवंशी. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर. करा मग फोन हॅलो किसान वाणीत.
2: तर श्रोतेहो, जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमात. आणि आता मात्र म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आपण एक रोमॅन्टिक गाणं ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी सांगायचं असं की खरंच कसं ना, म्हणजे माणसं माणसांना छळतात ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती, पण अहो आता ऋतूचक्राने सुद्धा असं करावं का? पावसाची एवढी वाट बघतोय आपण, आतुरतेने वाट बघतोय, कारण की हैराण परेशान झालो आहोत आपण त्या उकाड्याने. पण पाऊस मात्र एकदा पडून गेला आणि आपल्याला खरं तर असं ओढ लावून गेला आणि आता मात्र तो काही पडत नाहीये. असो, तरीही घेऊया या रोमॅन्टिक गाण्याचा आनंद. सुधीर मोघे यांचं तुझ्या वाचून करमेना या चित्रपटातलं हे रोमॅन्टिक गाणं आहे. उषा मंगेशकर यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलंय सुहास चंद्र कुलकर्णी यांनी.

0: श्रोते हो, नीळकंठ मास्टर या चित्रपटातला गजेंद्र हिरे यांचं हे गीत आपण ऐकलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. रसिको, आपण म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर एफ एम 101.4 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सकाळचे 8:51 झाली आहेत.
1: काही क्षण जगण्याचे
2: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
3: काही क्षण अनुभवाचे
1: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे,
2: काही क्षण गुणगुणण्याचे
3: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावणारी
1: आकाशवाणी.
3: ऐकत रहा FM 101.4 MHz वर
1: आकाशवाणी नाशिक.

0: श्रोते हो, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं हे गीत होतं. आणि याबरोबरच आजचा म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. रसिक हो, रिफ्रेश होण्यासाठी ऐकत राहा आणि ऐकत राहा आकाशवाणी नाशिक, जे आपण ऐकतातच आहात. आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा ऐकायला सांगा. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम PNG & Sons.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात. तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
6: पुरुषांमधला उत्तम.
5: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय तर दानधर्म करायचंय. आणि मग दानधर्म करायचंय तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा आहे म्हणून आपण जावयाला ते दान देतो.
6: खरंय खरंय.
5: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय. त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनर्से छिद्राचे, छिद्रातून प्युरिफिकेशन होतं. आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावयाला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं
6: आहे.
5: विष्णूंचं स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात, नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं आणि वरती वाती करता रॉड असतो. लक्ष्मी दिवा असतो, त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते. त्या समोर समईचे सारखे आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो. त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची, गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात. पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात. आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावयाला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली. त्याच्यावर का लकीतोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळात वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल, त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्त म्हणजे प्रतिमा. आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो जास्वंद दिवा. हा पॉप्युलर प्रकार आहे.
6: बर.
5: तर आता अधिक मासामध्ये चांदी

0: ही दान करायला सर्वोत्तम, आणि ठीक द्यायची कोणाला तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण तर त्यांच्या लेकीचा नवरा.
1: बरोबर आहे.
0: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावयाला ते दिलं जातं, आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो.
1: अधिक मास येतो,
0: त्यामुळे जावयाला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. पण निदान चांदी किती माग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावई ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं, आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
1: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेट मध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम PNGN सन्स ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 9:05 आणि 25 सेकंद झाले. जाऊया विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांकडे.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. रसिको हो, आपण आतापर्यंत आनंद घेतला आहे विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा आणि आता सकाळचे 10 वाजलेत तेव्हा 10 ते 11 आपण आनंद घेणार आहोत आकाशवाणी नाशिक केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा. सकाळचे 10 वाजलेत आणि ही वेळ आहे आमच्या गीत भारती या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात मराठी मिश्र संगीताचा आनंद घेऊया. चला, ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय त्या पावसाचं हे गाणं ऐकूया.

0: रसिको हो, बालपणीची ही गाणी ह्या कल्पना किती सुखद आणि आशादायी होत्या. नाही खरंच, असं पावसालाही थोडेसे पैसे देऊन तो पडला असता तर आपल्याला एवढी वाट नसती बघावी लागली. पण खरंच आता पावसाने यायलाच हवं, बघूया. असो, इथे घेऊया कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, व्रजभूमी.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
6: आपल्या दंडे सराफांचा,
5: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
6: शिवाय मजुरीवर 25% सूट.
5: महोत्सव 15 जून पर्यंत.
6: दंडे गोल्ड अँड डायमंड,
5: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
7: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
8: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
9: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
10: नाती जपण्या आयुष्यभराची
11: परंपरा ही अधिक मासाची.
10: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
11: अधिक मास होणार आता अधिक खास.
10: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
11: 50% भरघोस सूट.
10: आजच भेट द्या
11: विश्वास नाशिककरांचा.
10: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
12: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
13: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
12: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
13: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
12: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
14: श्रोते हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं गीतभारती या कार्यक्रमात स्वागत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 10:06:48 झाले आहेत. कार्यक्रमात आता आपण संगीत सौभद्र या नाटकातलं नाट्यपद ऐकणार आहोत. स्वर आहे पंडित प्रभाकर कारेकर यांचा, तर याला संगीतबद्ध केलंय पंडित राम मराठे यांनी.

0: संगीत सौभद्र या नाटकातलं हे नाट्यपद आपण ऐकलं पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: अटी व शर्ती लागू.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: नाती जपण्या आयुष्यभराची
7: परंपरा ही अधिक मासाची.
3: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
7: अधिक मास होणार आता अधिक खास.
3: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
7: 50% भरघोस सूट.
3: आजच भेट द्या
7: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: अटी व शर्ती लागू.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: रसिक हो, या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गीत भारती या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून ऐकत आहात. रसिक हो, आता कार्यक्रमात ऐकूया संत नामदेव महाराजांची नितांत सुंदर अशी ही रचना.

0: रसिक हो, संत नामदेव महाराजांची ही रचना ऐकल्यावर असा प्रश्न म्हणजे यक्ष प्रश्न पडतो की कसं माता यशोदेने त्या नटखट बाळकृष्णाला सांभाळलं असेल नाही, पण त्याची एक एक गोष्ट अनुभवणं आणि त्याची एक एक गोष्ट अर्थात हट्ट अनुभव पूर्ण करणं म्हणजे हे सुखद अतिसुखद. रसिक हो, आपण या भक्तिरचनेचा आनंद घेतला. आता काही जाहिराती.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कानकर यांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
2: नाती जपण्या आयुष्यभराची
3: परंपरा ही अधिक मासाची.
2: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
3: अधिक मास होणार आता अधिक खास.
2: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
3: 50% भरघोस सूट.
2: आजच भेट द्या
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: अटी व शर्ती लागू.

0: महिन्याचा महोत्सव कांकरियांचा।
1: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
0: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर।
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा।
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा।
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक।

शेतकरी बंधूंनो, हॅलो किसानवाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत होणार आहे. बदलत्या वातावरणात फळपिकांचं व्यवस्थापन याविषयी आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापिका श्वेतांबरी सोमवंशी. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर. करा मग फोन. हॅलो किसानवाणीत.

0: श्रोते हो संन्यस्त खड्ग, संगीत संन्यस्त खड्ग या नाटकातलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं अजरामर असं हे नाट्यपद आपण ऐकलं. स्वर होता पंडित प्रभाकर कारेकर यांचा. आणि याबरोबरच आजचा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम गीत भारती इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर.
1: काकू किती यम्मी आणि टेस्टी आहे आज चिवडा गो.
2: अगं हाच काय, सगळ्याच प्रकारचे चिवडे खूप छान असतात यांच्या या गृह उद्योगात मिळणारे.
3: आणि या एरियामध्ये खूपच फेमस आहे या सगळ्या चिवड्यांचे प्रकार.
1: अगं मग याच एरियात का संपूर्ण नाशिक जिल्ह्यात फेमस होऊ शकतो हा गृह उद्योग?
4: अगं पण कसं?
1: अहो रेडिओवर, म्हणजे आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर जाहिरात द्या ना.
4: रेडिओवर? पण कसं शक्य आहे ते?
1: हो तर सहज शक्य आहे. आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा आणि मग बघा कसा संपूर्ण नाशिक जिल्हा या चिवड्याचे गुणगान गातोय ते.
4: वा, आत्ताच कॉन्टॅक्ट करते आणि लगेच रेडिओवर जाहिरात देते.
1: इतकंच नव्हे तर अगदी मोठ्या मोठ्या हॉटेल्स, क्लासेस, ज्वेलरीजच्या जाहिराती सुद्धा केल्या जातात आकाशवाणीवर.
5: तेव्हा आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्वरित आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी किंवा मान्यताप्राप्त जाहिरात एजन्सीशी संपर्क साधा आणि आपलं यश अनुभवा.
6: आकाशवाणी नाशिक केंद्रातर्फे आपल्या व्यवसाय हितार्थ जारी.
0: श्रोते हो आपण या संदेशाचा जरूर फायदा घ्यावा. आणि आता ऐकूया, 10:30 वाजता तेव्हा ऐकूया प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग.

0: म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला तो किती वेगवेगळ्या प्रकारे उलगडलंयस. म्हणजे खरं आहे ना की काही जण बघ ना, आपल्या पावसाळ्यासाठी ह्या खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत. म्हणजे बाहेर कामावर वगैरे जाताना पाऊस आला तर थोडीशी चिडचिड होते, जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा खरंच मन दुखावलंय आणि अशा वेळी जर पाऊस पडत असेल तर माहित नाही का आपण त्या बरसणाऱ्या सरींसोबत डोळ्यातले अश्रू कधी सुरू होतात आणि कधी आपण आपल्या भावना मोकळ्या करतो हेही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा अत्यंत आनंद असतो, जेव्हा खूप काहीतरी छान झालेलं असतं, तेव्हा कुठलंही भान न राखता अगदी बेभानपणे आपण त्या पावसाच्या सरींमध्ये भिजत असतो. खरं पाऊस हा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकासाठीचा पाऊस हा वेगळा आहे. असा गणिक पावसाची बदलती व्याख्या ही खरंच इतकी कमाल आहे ना की आपण काय बोलूच शकत नाही. खरं तर पाऊस म्हणा, संपूर्ण निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला जी काही एवढी देण दिली आहे त्यासाठी आपण त्याचं शतशः ऋणी राहणं अपेक्षित आहे. कारण कित्येक गोष्टींसाठी आपण, कित्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, आपण सगळ्याच गोष्टींबाबतीत निसर्गावर अवलंबून आणि अशा निसर्गात आता पावसाळा तू म्हणाला असं आणि माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की निसर्ग पावसाळा छान पावसाच्या सरी वरसतायत. छान अशी आपली एसटी म्हणजेच लाल परी त्याच्यातनं आपला प्रवास चालू आहे. बाहेरनं पावसाच्या सरी वरसतायत, घाटांमधला रस्ता, सगळ्याच गोष्टी अशा नयनरम्य असतात. आता हे मी यासाठी म्हणतेय कारण ह्या दृश्यासोबत मला माहिती आहे की ह्या दृश्याला साजेशी अशी निसर्गावरची कविता तुझ्याकडे आहे, तशी तू कविता लिहिली आहेस, तर ती निसर्गावरची कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: येस नक्कीच. आता तू जसं म्हटलीस की निसर्ग हा सगळा काही असतो आणि अर्थात निसर्ग, निसर्गापेक्षा निसर्गातलं सुख हे शाश्वत आहे असं मला वाटतं. कारण जे चिरकाल टिकून काय राहील तर तो निसर्गच आहे. माणूस आज आहे, माणसाचं जो काही जीवन प्रवास आहे हा एक काय म्हणू शकतो आपण की मर्यादित वेळेपुरतं, परंतु निसर्गाचं असणं हे प्रत्येक माणसासाठी जे शाश्वत आहे आणि असा हा निसर्ग प्रत्येकासाठी देव आपण जो म्हणतो असा हा देव. आणि या देवासाठी जर काही असेल द्यायचं झालं तर ते शब्दांचं दान आणि यासाठीचा हा अट्टहास आणि त्याचाच पुढची कविता अर्थात निसर्गा. शीर्षक आहे निसर्ग. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा. मी पक्षी शोधत आहे तुझ्या मधल्या सुप्त स्वराचा. हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या. हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या. अंबर आहे निळे तोवर गीत हळवे एक लिहून जा. फेसाळत असतो समुद्र इथला लाटांनाही नसते भान. फेसाळत असतो समुद्र इथला लाटांनाही नसते भान. सागरा मलिन झालास याची आम्हा थोडी यावी जाण.
0: वा वा.
1: धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग. धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग. धरणी सोडेल श्वास तिचा तेव्हा श्वास मानवा होईल भंग. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत.

0: तजा हिरवी आहेस तोवर होईना, माणसाला तू जगवत जा, आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला, आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला, मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला, मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला.
1: वा कमाल, कमाल खरंच. खूप सुंदर. आणि खरं आहे, आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो, कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर इतक्या गोष्टी दिल्या आहेत, आणि कुठेतरी आपण काय म्हणतात स्वार्थी होऊन त्याची हानी आपल्याकडनंच होते, आणि ती थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 10 जण एकत्र, लहान लहान पावलं आपण स्वतःपुरतं जरी उचलली ना प्रत्येकाने, तरी त्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो, आणि त्यांनी आपण आपलं जो निसर्ग आहे तो जतन करू शकतो.
0: बरोबर. आणि समृद्धीचा कोणता मार्ग असेल तर तो हा असेल, आणि तेच कदाचित आपल्या भविष्यातलं फलित असेल.
1: खरंय खरंय खरंय. आता निसर्गावरची तर छान कविता तू ऐकवलीस. आता कौस्तुभ, तू स्वतः तर कविता करतोस, पण तुला कोणत्या कवींच्या किंवा कवयित्रींच्या कविता भावतात, वाचायला आवडतात?
0: मराठी साहित्यामध्ये जसे बरेच कवी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या मनावरती प्रभाव टाकलाय, आणि कोणतीही रचना उगीच येत नसते, त्या रचनेमागे प्रभाव असतो. आणि आत्ता जी मी सादर करणार आहे आता ती अर्थात प्रेम कविता आहे, आणि 11वी मध्ये बासी मर्ढेकरांची कविता वाचली होती, दवांत गेली सा भल्या पहाटे. आणि तेव्हा कुठेतरी तो एक प्रभाव किंवा ती एक कुठेतरी भावना माझ्याही मनावर ठसली गेली, आणि त्याच एका भावनेतन किंवा त्याच एका कुठेतरी केलेल्या उजागरातनं ह्या कवितेचा उजागर झाला असं मी म्हणेन. आणि तशीच एक हलकी फुलकी ज्यामध्ये प्रेयसी येते ती अबोल असते, आणि त्या अबोल प्रेयसीला एक प्रियकर कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलण्यासाठी भाग पाडतोय,
1: बोलतं करतोय
0: अगदी खरंय, बोलतं करतोय. आणि त्यासाठीचा एका प्रियकराने, संवेदनशील प्रियकराने असं म्हणायला हरकत नाही, संवेदनशील प्रियकराने एका अबोल प्रेयसीसाठी केलेला हा एक छोटेखणी प्रयत्न, ज्याचं शीर्षक आहे ऐक सखे. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आलीस आहेस निघून अशी तर थोडं म्हणतो ऐक सखे. वृक्षतरूची पाने बघ कशी अचानक बहरली, एक गळून पडलेली वेल हिरवी पसरली, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, लाल गुलाबी रंगांचा पहाटेचा ऐक दाखला. पहाट गुलाबी प्रेमलाल, किमान आज प्रेमाची पांघरशाल. पहाट गुलाबी प्रेमलाल, किमान आज प्रेमाची पांघरशाल, गालावरचे पाहून हास्य चंद्राचे बघ होतात हाल. काय म्हणतेस, इतकी अतिशयोक्ती नको म्हणतेस? अगं अतिशयोक्तीचं काय एवढं, आज थोडं ऐक सखे. रोजचं जगणं हे रोजचं झालंय, तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर, विचाराला थांग नसला तरी प्रेमाला भांग चढतेस ग, ही नशा काही साधी सुधी नाही ग सखे. म्हणून इतकं काकुळू तिने सांगतोय, आज थोडं ऐक सखे. का गुरुसलीस अशी, काय झाले असे वाकुडे, भय परंतु नको कोणते, अन नको तर कोणते अन्य तुकडे. यमकांचे बघ अगं काव्य सांडले, बघ नाविन्याने तेही शृंगारले. काय म्हणतेस, शब्दातला अलंकारिकपणा बोचतोय तुला? मग हे सांगशील केव्हा, हा शृंगार हा विलास भग्न झाल्यावर? काळ्या भोर आकाशात हजारो लाखो चांदण्यांचं काय घेऊन बसलीस तू? त्याच काळ्या भोर पोकळीत चंद्रिका मात्र एकच असते ना. काय तुझ्या शृंगारिकतेचा हा अतीवपणा वाटतोय की माझ्या शब्दांचा? यमक नको तर तसं सांग, बाजूला सारती अलंकार रांग. तसाही मी साधा मनुष्य म्हणून कसलाच मला नाही थांग. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच नागते, असो सगळंच पटवून देण्याची

0: सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही. म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगतायत धोके. आज तरी थोडं ऐक सखे, आज तरी थोडं ऐक.
1: वा वा, प्रेयसीला बोलतं करण्यासाठी इतक्या गोष्टींनी तिचं वर्णन केलंयस, इतक्या गोष्टींनी तिला समजवायचा प्रयत्न केलायस. क्या बात है, कमाल, मस्तच. नाही पण आता प्रेयसीबद्दलचं जे प्रेम आहे ते तर तू व्यक्त केलंस, पण प्रेम ही अशी भावना आहे ना की ती कोणासाठीही उत्पन्न होऊ शकते. आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं तर आपल्या कुटुंबावर. कारण अगदी लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत राहिलेलो असतो, त्यांनी आपल्याला लहानच मोठं केलंय, त्यामुळे आपले आई बाबा भाऊ बहीण हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे असतात, खूप जवळचे असतात, आणि त्यांच्यावरही आपलं मनापासून प्रेम होतं. त्याच्यामुळे असं नाहीये की प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रेयसी किंवा प्रियकरच हवा. घरच्यांसाठीही प्रेम व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते, आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे. वेळोवेळी आपण आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्यासाठी केलंय आपल्यासाठी करतायत. म्हणजे प्रेम ही भावना जी आहे ती काही फक्त प्रेयसी आणि प्रियकरापुरतं मर्यादित नाही. आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात पडतो, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या सगळ्या प्रकारचे हट्ट त्यांनी पुरवलेले असतात. आपल्याला काय हवंय नकोय हे सगळं त्यांनी पाहिलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते, आणि ह्या संपूर्ण कुटुंबात एक लखलखता तारा असतो, ती म्हणजे आपली आई. तेव्हा आई, या आईसाठी तू काही कविता केलीस का?
0: नक्कीच. म्हणजे आता तू जसं म्हणालीस मैथिली की प्रेमाला सीमा नसते कोणती, प्रेम हे असीम आहे आणि ते अमीट आहे. खरं तर ते कधी मिटणारं नाहीये, आणि अशा प्रकारचं प्रेम जे कधीच मिटू नाही शकत, जे प्रेम चिरहकाल टिकून राहणार आहे, जे प्रेम चिरंतन आहे, निरंतर आहे, अशा प्रकारचं जगातलं प्रेम जे शाश्वत आहे, शुद्ध आहे, आणि तितकंच सकस आणि साकल्याने ज्या प्रेमाला आपण बघतो ते म्हणजे आपल्या आईचं प्रेम. आणि अशा या आईची महती किंवा आईची थोरवी फक्त मदर्स डे पुरतं मर्यादित नाहीये, तर ती 365 दिवस आणि त्याच्याही पुढे, म्हणजे युगायुगांचे ऋण कोण असतील, कोणाची असेल, तर ते आपल्या आई प्रतीचे ऋण आहेत. आणि त्याच आशयाची पुढची कविता अर्थात अंगाई. घातलेली एक साथ तू, गायिलेले सप्त सूर तू. घातलेली एक साथ तू, गायिलेले सप्त सूर तू. वाजविला वाळा मी, निर्मिलेला नाद तू.
1: वा वा.
0: कोरी असता पाटी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. कोरी असता पाटी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. पाटीवरचा शब्द माझा, पण शब्दांवरची रेघ तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. तुझ्या कुशीतल्या उभेमध्ये उमगलेला मल्हार तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भविष्य असलेस माझे, तरी आजन माझी नांदी तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. मांडीवरी आज असली जीन्स, तरी आमरणाचा उन्मेष तू. तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू. तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू. प्रेम करावे शतता तुझ्यावर, अशी दुधावरची साय तू.
1: कमाल.
0: वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू. वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू. स्थिर पाषाणासही फुटलेला संवेदनांचा पाझर तू. आणि शेवटचा शेर जो प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी. गहिवर यावा जगास साऱ्या, असे असते नाव आई. गहिवर

0: यावा जगा ससाऱ्या असे असते नाव आई, कई कझाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई, कई कझाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई.
1: निशब्द. खरच म्हणजे वा कमाल, ह्या हे शब्द बोलून बोलून आता मला प्रश्न पडला की या पुढे आणखी काय बोलू शकते मी, कारण इतकं सुंदर तू लिहिलंयस. खर तर आईचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीये, कारण तिचे ऋण आपण कधी फेडूच शकत नाही, इतक्या गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या
0: आहेत. आणि म्हणून शेवटची ओळ मी म्हटले की कितीही जरी कविता झाल्या तरी अंगाई मात्र स्मरावी.
1: खरंय खरंय खरंय. नाही खरंच आता इतक्या छान आपण गप्पा मारतोय, इतक्या छान कविताही तू सादर करतोयस, पण आता घड्या खुणा होत आहे आणि थांबण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना कोणती कविता तू आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
0: येस, तर शेवटची कविता जी सगळ्या श्रोत्यांसाठी, आतापर्यंत आपण मगाशी प्रेम कविता बघितली, पाऊस बघितला, पण पावसातलं प्रेम मात्र आपण नाही बघितलं. आणि ते जर नाही बघितलं तर कार्यक्रमाची सांगता होणं कठीण आहे. आणि त्याच आशयाची, त्याच धाटणीची कविता अर्थात प्रेमसरी कविता आपण जर ऐकली ही आता, तर एक कळतं की प्रियकर आणि प्रेयसी यातलं जे प्रेम आहे हे इतकं गहिर आहे की त्यासाठी पाऊस साक्षीदार ठरतो त्यांचा.
1: बर.
0: आणि अशा प्रकारची ही कविता प्रेमसरी सादर करतो.
1: नक्की नक्की.
0: आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ. आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ. गाज ऐकता कृष्ण घणांची मातीलाही सुटला दरवळ. मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला. मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला. पाऊस धाऱ्यात हिंडलो तेव्हा पावसात तिचा पाऊस उमगला. तुझ्या पटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीच जरा ओली. तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीच जरा ओली. चंद्र निजला जरा म्हणूनी मला सुचू लागल्या प्रेम ओळी. चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले. चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले. चिंब ओल्या तुझ्या रूपाने मेघ सावळे बघ गही वरले. प्रेम इतकं ताकदवान आहे की त्या प्रेमाला बघून ढग सुद्धा गही वरले.
1: वा वा वा.
0: प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. आणि मग हे असं प्रेम जे प्रेम संपता संपता पाऊस साक्षीदार असतो आणि तो डोळ्यात साचतो, आणि म्हणून हा शेर. प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. रंग रूप गंध स्पर्शाचा पाऊस होतो साऱ्या वाटा.
1: क्या बात है.
0: रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. जे खरंच प्रत्येक कवीला काय आणि प्रियकराला काय संवेदनशील करतं. आणि म्हणून आशेर. रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी. काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी.
1: वा वा वा. सुंदर, अप्रतिम. म्हणजे या कवितेचं शीर्षक जरी प्रेमसरी असलं तरी तुझ्या काव्यसरींनी आम्हाला सगळ्यांनाच छान वाटलेलं आहे आणि आम्ही न्हावून निघालोय. नाही खरंच खूप सुंदर, खूप सुरेख कविता कौस्तुभ तू लिहिल्या आहेस आणि त्या आज आपल्या श्रोत्यांसाठी सादरही केल्यास. खरंच तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, छान कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार, आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार की कवितेसारख्या एका विषयाला किंवा त्या एका संकल्पनेला इतकं मोठं व्यासपीठ मिळवून देता आणि एक सगळ्याचा एक काव्यात्मक

0: आविष्कार या माध्यमातून जेव्हा साकार होतो तेव्हा माणूस माणसाशी जोडला जातो असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एक साधारण आहे की जेव्हा या हृदयाचे त्या हृदयी पोहोचलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कवितेला आणि त्या कवीच्या हृदयाला एक संतुष्टी मिळते आणि त्याचंच असं फलित म्हणायला हवं.
1: खरंय खरंय खरंय. मंडळी अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yoaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: रचनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
2: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण.

मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनि

0: शिक्षकांच्या 127व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे हे.
3: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
5: कष्टले हे मुंबई घडताना.
6: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
7: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
6: सहज संवाद.
8: सहज संवाद. सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। ऐकूया।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
0: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणे याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनय कुमार आवटे.
2: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतन, ज्यांचे निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षा

0: की दोन आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपला शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे, ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धान्यासाठी म्हणजे अल्प अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाखपर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टाफेर पद्धतीने घेणे, अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वतता आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजार मूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेती विषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलंय. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 च्या आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करत आहेत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरंतर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत. त्यांचं नुकसान शेतीचं

मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरं तर फार अन्यायकारक आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार,

0: त्यांचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी दलित गरीब माणसं निवडून जातात त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं. त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारशी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे. त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारशी केल्यात हे खरं तर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते कसतात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील, मात्र ते त्यांच्यावर नावावं नाहीयेत, या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं हे चार पाच प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारी पुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन तुषार पवार.

FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसानवाणीमध्ये मी आमिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 9 जून 2026. आजच्या किसानवाणीमध्ये आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त, प्रश्नमंजुषा आणि कृषी वार्ता, याशिवाय कृषी संवाद. कृषी संवादामध्ये आपण ऐकणार आहोत बदलत्या वातावरणात फळबागांचं व्यवस्थापन, याविषयी श्वेतांबरी सोमवंशी यांची मुलाखत. चला तर मग आता मंडळी वळूया आजच्या आपल्या प्रमुख कार्यक्रमाकडे.

जाणून घेऊया आजचं हवामान. आजच्या हवामानामध्ये कमाल तापमान 36 ते 37 डिग्री सेंटीग्रेड तर किमान तापमान 26 डिग्री सेंटीग्रेड राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग 19 किलोमीटर पर तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त. मंडळी आता वळूया आजच्या आपल्या प्रश्नाकडे. आजचा आपला प्रश्न आहे, भुईमूग पिकाच्या लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी. भुईमूग पिकाच्या लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी. मंडळी या कार्यक्रमात आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणारच आहोत, पण तुम्ही विचार करून ठेवा आणि ऐकत राहा किसान वाणी.

0: यामिनी भाकरे यांनी साधलेला संवाद. तेव्हा चला तर मंडळी ऐकूयात कृषी संवाद.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषी संवादामध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, हवामान, हवामानातले बदल हा खूप परवलीचा शब्द हल्ली झालेला आहे. कारण की आपण बघतो आहोत की आपल्याकडे सतत हवामान बदल होत आहे. म्हणजे बघा ना, आपण बघतो की एकाच दिवसामध्ये आपल्याला तीन तीन ऋतूसुद्धा बघायला मिळतात. बरेचदा सकाळी थंडी पडते, दुपारी ऊन तापतं आणि संध्याकाळी मात्र पाऊस येतो. त्यामुळे हवामानातले हे बदल मात्र आपल्या शेतीवर परिणाम करत असतात आणि शेतकऱ्यांना त्याचा जास्त त्रास सहन करावा लागतो, पिकांवर त्याचा जास्त इफेक्ट येतो. आणि हे परिणाम जेव्हा पिकांवर होतात तेव्हा साहजिकच उत्पन्नावरही त्याचा परिणाम जाणवतोच. आणि आपली शेती जी आहे ती आपल्या आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे आर्थिक परिस्थितीवरही त्याचा परिणाम जाणवतोच. आणि म्हणूनच हवामान हे नेमके काय आहे, त्यामधले बदल का होतात आणि त्याचा शेतीशी जो सुसंगत परिणाम आहे, तर त्याविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत प्राध्यापिका श्वेतांबरी सोमवंशी यांच्याकडे. सोमवंशी मॅडम या केकेवा कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका आहेत पर्यावरण शास्त्र या विभागामध्ये. मॅडमचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार. बरं मॅडम, मला एक सांगा की आपण आता हवामान बदल याबद्दलच सतत बोलतो आहोत, पण हे हवामान म्हणजे नेमकं काय?
2: हवामान म्हणजे विशिष्ट प्रांतातले तापमान, पर्जन्यमान, वारा, वाऱ्याचा वेग, ओलसरपणा म्हणजेच आर्द्रता आणि इतर घटकांचे सांख्यिकीय सरासरी म्हणजे ह्या घटकांचे स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे. एखाद्या प्रांताचा आपण या पॅरामीटर्सचा या सगळ्या गोष्टींचा अनुमान लावतो, म्हणजेच तापमान, पर्जन्यमान, वारा, आर्द्रता या घटकांचा आपण साधारणपणे 25 ते 30 वर्षाच्या कालावधीपर्यंत अभ्यास करतो, सायंटिफिक स्टडी करतो. त्याच्यावरून आपण हवामानाचा, एखाद्या प्रांताच्या हवामानाचा आपण अंदाज लावतो.
1: बरं, हवामान आणि शेती यामध्ये सुसूत्रता कशी आहे, याचा काय संबंध आहे?
2: मॅडम, शेती आणि हवामान हे एकमेकांना परिपूर्ण आणि परिपक्व आणि परोपकारी असे घटक आहे. दे आर इंटरडिपेंडंट, टोटली इंटरडिपेंडंट ऑन इच अदर. कारण की हवामान बदल, हवामानामध्ये थोडाही बदल झाला तर ह्या सर्व गोष्टीचा परिणाम शेती आणि शेतीशी निगडीत इतर सर्व घटकांवर होतो. शेतीमधून आपल्याला अन्न, पोषण, उपजीविकेचे साधन आणि इतर उद्योगांसाठी कच्चा माल मिळतो. जर आपण बघितलं तर आपल्या देशाचं जे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, दरडोई उत्पन्न, 18% दरडोई उत्पन्न हे आपलं शेती आणि शेतीशी संलग्नित व्यवसायांमधून येतं. भारतीय अर्थव्यवस्थेचा 40 ते 45% महसूल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेती आणि शेतीशी संलग्नित क्षेत्रांवर आधारित आहे.
1: बरं, सध्या आता हवामान बदल सतत होत आहे, तर हवामान बदल याबद्दल काय सांगता येईल?
2: आपण जर बघितलं तर इंटर गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूशन फॉर क्लायमेट चेंज ही एक समिती आहे. हे एक इंडियन गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन आहे. त्यांनी 2026 एक अहवाल बनवला. या अहवालात त्यांनी असं सांगितलं की पुढच्या 2 दशकांमध्ये, म्हणजे आपण असं म्हणू की सर्वसाधारणपणे 2050 या वर्षापर्यंत पृथ्वीचं जे काही तापमान आहे ते जवळजवळ 1.5 डिग्री सेल्सिअस 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. आणि ते वाढतही आहे. हे जे तापमान आपण म्हणतो की तापमान दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींमुळे वाढतच आहे. तर आता आपण हे बघू की हवामानामध्ये नेमके काय बदल झालेले आहे. तर आपण सगळ्यात पहिले बघू देशाच्या पश्चिम हिमालय, उत्तर मध्य आणि दक्षिण पश्चिम भागात, म्हणजे जो आपल्या कंट्रीचा, इंडियाचा जो नॉर्थ रिजन आहे, नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे, साऊदर्न रिजन, याच्यामध्ये तापमान हे खूप वाढत आहे. त्याच्यानंतर उष्णतेच्या लहरी, आपण जे म्हणतो हीट वेव्स, खूप वाढत आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांचा परिणाम पाऊस आणि इतर जे काही घटक आहे त्यांच्यावर होतो. म्हणजे आपण जर आता बघितलं की पहिले पाऊस हा एक ठराविक वेळेमध्ये आणि ठराविक मापातच पडत होता. आजकाल आपण जर बघितलं तर पाऊस हा वर्षानुवर्षे कधीही पडतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये पडतो. आणि पावसाचे जे आपण असं म्हणू की
1: जो अनुमान होता आपला
2: तो पूर्ण ढासळलेला आहे, की म्हणजे एक प्रॉपर टाइम मध्ये रेन येणार आहे आणि त्याच वेळेला आपण क्रॉपिंग करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे क्रॉपिंग सीझन्स, म्हणजे आपण पीक जे आपण लावतो, या सगळ्या गोष्टींवर खूप त्याचा वाईट परिणाम झालेला दिसतो.
1: अगदी अगदी.

0: पण थोड्याफार प्रमाणात यामध्ये एल निनोचा पण परिणाम जास्त कारणीभूत असू शकतो.
1: दोन घटक सगळ्यात जास्त प्रभावशाली आहेत. अल निनो म्हणजे जो काही मॉन्सून विंड्स आहेत, त्या मॉन्सून विंड्सला हे जे काही जागतिक तापमान जे वाढलेलं आहे, टेम्परेचर जे वाढलेलं आहे, त्याच्यामुळे जो काही वाऱ्याचा जो वेग आहे तो खूप वाढतोय. त्याच्यामुळे जे मॉन्सून जे काही विंड्स आपल्याकडे आहेत ते खूप एक तर लवकर पडत आहे, म्हणजे त्याच्यामुळे खूप लवकर पाऊस होतो किंवा खूप उशिराने पाऊस होतो. ह्या दोन गोष्टींमुळे परिणाम असा होतो की एकतर अतिवृष्टी होते, ओव्हर रेनिंग होतं, दुष्काळजन्य परिस्थिती तयार होते. आपण त्याला दोन प्रभागांमध्ये, दोन टाइप्स मध्ये डिवाइड करू शकतो, ओला दुष्काळ पण आणि सुका दुष्काळ पण.
0: म्हणजे एकूणच काय झालंय की निसर्गाचं चक्र सुद्धा
1: बिघडलेलं आहे,
0: नाही का?
1: निसर्गाचं चक्र पूर्णपणे नेस्तनाभूत झालेलं आहे, बिघडलंय आपण असं म्हणू शकतो.
0: बरं, हवामानाचे बदल आणि शेती यामध्ये काय परिणाम होऊ शकतो?
1: हवामानाचे बदल आणि शेती याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघू की कशामुळे हे सगळे परिणाम झालेले आहेत. ह्या सगळ्या बदलांसाठी कारणीभूत घटक कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की मानवी ज्या काही क्रिया आहे, अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज, याच्यामुळे सगळ्यात जास्त परिणाम क्लायमेटवर होतो आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघू की जे काही आपले फॉसिल फ्युएल्स आहे, फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधने, जसं आपण डे टू डे लाईफ मध्ये कार्स मध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये यूज करतो, कोल यूज करतो, कोळसा, पेट्रोल, डिझेल, याच्यामुळे ग्रीन हाऊस जे काही गॅसेस आहेत ते खूप जास्त इमिट होत आहेत, ग्रीन हाऊस गॅसेस खूप वाढत आहे. त्याच्यानंतर वनीकरण, जे आपण म्हणतो डेव्हलपमेंटसाठी आपण फॉरेस्ट कट करतो, याला आपण म्हणतो डिफॉरेस्टेशन. तर हे बेकायदेशीररित्या आपण झाडं तोडतोय, त्याच्यामुळे काय होतंय, वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप वाढत आहे. त्याच्यानंतर वाढत्या लोकसंख्येमुळे मिथेन हा जो काही गॅस आहे, मिथेन वायू पण खूप वाढतोय. मिथेन वायू हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा 70% जास्त उष्णता निर्माण करतो. आणि हे जे आपले ग्रीन हाऊस गॅसेस आहे, त्याच्यामध्ये आपण घेऊ की सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, या गॅसेसमुळे तापमान तर वाढतच आहे, पण त्यातल्या त्यात आपल्या पृथ्वीच्या सभोवताली अर्थच्या आजूबाजूला एक ब्लँकेट आहे, त्याला आपण ओझोन लेअर असं म्हणतो. तर त्या ओझोन लेअरचा आपल्याला चांगला परिणाम होतो. ओझोन लेअर आपल्याला प्रोटेक्ट करतो, सनचे जे काही अल्ट्राव्हायलेट रेज आहे त्याच्यापासून आपल्या अर्थला प्रोटेक्ट करतो. पण त्याच वेळेला काय होतं, हे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आपण बघितले, तर त्याच्यामुळे ओझोन जो काही लेअर आहे त्याला छिद्र पडत आहे. तर त्याच्यामुळे स्किन कॅन्सर्स वगैरे ह्यासारखे रोग आपल्याला पण होत आहे, आणि ह्यासारखे जे काही दुष्परिणाम पिकांवरही होत आहेत. नैसर्गिक असे कोणते घटक आहे की ज्याच्यामुळे हवामान बदल होतो? आपण त्याच्यामध्ये बघू ज्वालामुखीचा उद्रेक, त्याच्यानंतर सौर बदल. सौर बदल म्हणजे की सूर्याकडून आपल्याला मिळणारी जी उष्णता आहे ती तशीच आहे, ती त्याच इंटेन्सिटीने आपल्याला मिळते आहे. सूर्याच्या किरण उत्सर्जनांमध्ये काहीच फरक झालेला नाहीये, पण हे जे काही आपल्या इथे वेगवेगळ्या काही अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या इन्व्हर्स इफेक्टमुळे आणि इरिव्हर्सिबल चेंजमुळे हे हवामान बदल झालेला आहे.
0: अच्छा, पण मग आता ह्याची कारणं काय काय आहेत आणि कृषी व्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होतो?
1: सगळ्यात पहिले आपण बघू की कृषी व्यवस्थेवर हवामान बदलाचा सगळ्यात जास्त जो काही परिणाम होतो तो कृषी आणि कृषी संलग्नित गोष्टींवरच होतो.
0: अगदी.
1: कारण की आपल्या ज्या काही
0: जे काही आपण पिकं घेतो ते सगळे हवामानावरच अवलंबून असतात.
1: बरोबर आहे.
0: कारण पाऊस आला
1: तरच पिकं पिकतील, किंवा आपण तरच आपण त्यावेळेला पिकं लावू शकतो.
0: आणि काही आता गव्हासारखं किंवा हरभऱ्यासारखं पीक आहे, त्याला थंडी हवी असते,
1: त्यांच्यावर
0: त्यामुळे थंडी बघून त्या काळात ती लावली जातात. म्हणजे हे सगळं ऋतूप्रमाणे आणि हवामानाप्रमाणेच लागवड
1: केली जाते. तर आपण असं बघू मॅडम की सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू पिकांवर कोणता परिणाम होतो हवामान बदलाचा. तर आपण असं म्हणू की जे काही पिकं असतात किंवा आपले जे काही वन असतात, झाड असतात, ते कार्बन डायऑक्साईड स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवतात. पण भारतीय हवामान शास्त्र, आपण म्हणतो इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट, त्यांनी 2025 एक अहवाल, एक रिपोर्ट पब्लिश केला. त्या रिपोर्टच्या अकॉर्डिंग त्यांचं म्हणणं असं आहे की मागच्या काही वर्षांमध्ये मार्च महिन्याचा, आपण म्हणतो ना मार्च मध्ये खूप एक्सेस हीट असते, तर ते जे काही टेम्परेचर आहे मार्च मधल्या एक्सेस हीट ही एवढी जास्त वाढते की 7 डिग्री सेल्सियसने आपलं ओव्हरऑल आणि एव्हरेज टेम्परेचर इन्क्रीज होतं. तर आणि पुढच्या काही वर्षांमध्ये हे टेम्परेचर 7 जास्त डिग्री सेल्सियसनेही वाढू शकतं. आता आपण बघू आपल्या भारतामध्ये जो काही नॉर्दर्न रिजन आहे, उत्तरेकडील आणि मध्य भारतातील जो काही भाग आहे, ती आपल्या भारतातील सगळ्यात सुपीक जमीन आहे, मोस्ट फर्टाईल लँड आहे. जे काही पीक आहे ते पावसाच्या पाण्यावर अवलंबून आणि रब्बी पिकं तिथे जास्त प्रमाणात घेतली जातात, रब्बी हंगामातले पिके. त्याचं आपण बघू की गहू, ज्वारी, मका, हरभरा आणि मोहरी हे सगळे पिकं तिथे जास्त प्रमाणात घेतले जातात. पण त्याच वेळेला काय होतं आहे, हे जे आपण पिकं लावतो, पिकं लावण्याचा जो टाईम आहे, जो काही मंथ आहे, तो ऑक्टोबर आहे. मिड ऑफ ऑक्टोबर टू एंडिंग ऑफ नोव्हेंबर या टाईममध्ये आपण हे पिकं लावतो, आणि ह्या पिकांची कापणी

0: मार्चच्या शेवटी होते हे पीक पिकायला सुरुवात होते जानेवारी मध्यपासून. त्यापासून काय होतं त्या प्लांट्समध्ये जे काही ग्रेन्स असतात फूड ग्रेन्स ते डेव्हलप व्हायला सुरुवात होते. पण आणि याला जे काही एव्हरेज टेम्परेचर लागतं ते 22 ते 28 डिग्री सेल्सिअस 22 to 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पिकाच्या वाढीसाठी एवढंच तापमान सफिशियंट असतं. पण त्याच वेळेला काय होतं की आपण आता असं बघितलं की 60 डिग्री सेल्सिअस 70 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढणार आहे. मग जे काही एव्हरेज टेम्परेचर आहे 28 डिग्री सेल्सिअस ते जाऊन कुठंपर्यंत पोहोचणार आहे 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत. मग त्याच वेळेला काय होतं की आपले जे काही धान्य आहे हे धान्य वेळेच्या आधीच पिकून जातं. वेळेच्या आधीच पिकतं त्याच्यानंतर ते जे धान्याचे दाणे आहेत त्यांचं वजनही कमी असतं ते असे रिंकल शेपमध्ये असतात त्याच्यानंतर त्यांचा कलरही प्रॉपर डेव्हलप होत नाही. मग शेतकऱ्याला त्यावेळेला काय वाटतं की वा वा आपलं पीक खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेलं आहे आपण त्याची कापणी करू. पण कापणी केल्यानंतर शेतकऱ्याच्या अशा लक्षात येतं की पिकांवर त्याचा परिणाम एवढा झालेला आहे की एक ग्रेनचं जे वेट आहे म्हणजे एक दाण्याचं जे सरासरी वजन असतं गहूचं ते 8 ते 10 ग्रॅम असतं. मग ते एवढं कमी होऊन गेलं आहे ते 4 ते 5 ग्रॅम एवढंच राहिलेलं आहे. मग याचा जो डायरेक्ट इम्पॅक्ट आहे तो ओव्हरऑल यील्डवर होतो. त्याच्यानंतर आपण बघू की पाण्यावर त्याचे काय परिणाम होतो अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. तर या वातावरणातील बदलांमुळे काय होतंय जे काही आपलं बाष्पीभवन होतं पाण्याचं इव्हॉपरेशन होतं त्या इव्हॉपरेशन रेट खूप जास्त प्रमाणात वाढलाय. त्याच्यामुळे काय होतं जो ग्राउंड वॉटर आहे ग्राउंड वॉटर रिसोर्सेस आहेत आपले की विहीर विहिरीला पाणी लागतं आपण बोरवेल खोदतो तर त्यावेळेला काय होतं भूजल पातळी कमी होते. त्यामुळे काय होतं की आपलं जे काही इरिगेशन आहे म्हणजे शेतीसाठी आपण सिंचन व्यवस्था ही पूर्ण विस्कळीत होते. त्याच्यानंतर हिमालयीन ज्या आपल्या नद्या आहेत त्याचं आपण उदाहरण बघू की गंगा सारख्या ज्या काही नद्या आहेत आपल्या मोठ्या नद्या आहेत तर त्या बारमाही नद्या आहेत. त्याच्यानंतर हळूहळू हिमालय पर्वत म्हणजे हिमाच्छादित जो आपला प्रदेश आहे तिथला जो काही हिम आहे जो आईस आहे तो कंटिन्युअसली मेल्ट होतोय तर त्याचं पाणी डिरेक्टली रिव्हरमध्ये येतंय नदीमध्ये येतंय. त्याच्यामुळे काय होतंय की भूजल पातळी जी आहे म्हणजे पाण्याची जी पातळी आहे ती वाढतच जाते. मग त्याच्यामुळे रिव्हरचा जो कॅचमेंट एरिया आहे आपण म्हणू की पूर रेषा आहे नदीची ती वाढते. तर पूर रेषेमुळे काय होतं पूर अतिप्रमाणात येतो आणि सॉइलचा जो टॉप लेअर आहे फर्टाईल लेअर तो निघून जातो वाहून जातो नदीच्या पाण्यासोबत वाहून जातो. म्हणजे आपला जो काही फर्टाईल लेअर आहे सॉइलचं की ज्याच्याने आपल्या पीक वाढीला जास्तीत जास्त मदत होणार आहे तोच निघून जातो. त्याच्यानंतर मृदेवर असा परिणाम होतो मृदेला आपण जास्त पाणी दिलं तरी मृदेला त्रास होतो कमी पाणी दिलं तरी मृदेला त्रास होतो. तर मृदेला जास्त किंवा कमी पाणी दिल्यामुळे काय होतं की मातीतला ओलसरपणा कमी होतो. त्याच्यानंतर मृदेची धूप होते आणि आपण काय करतो मग त्याच्यामुळे की चला आपल्याला पीक वाढण्यासाठी आपण खूप जास्त एक्सेस फर्टिलायझर्स युज करतो तर त्या एक्सेस फर्टिलायझर्समुळे जी सॉइल आहे त्याची हेल्थ पण टोटली डॅमेज होते. त्याच्यानंतर जनावरे जे आहेत जनावरे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती खातात. मग जे जनावरे जेव्हा ते त्यांचं अॅनिमल्स जेव्हा त्यांचं फूड डायजेस्ट करत असतात तर फूड डायजेस्ट झाल्यानंतर त्यांच्यातून मिथेन गॅस जास्त प्रोड्यूस होतो. तर मिथेन हा खूप हॉट गॅस आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याकडे वॉटर पण अवेलेबल नाही आहे आपल्याकडे सॉइल पण डॅमेज होते. मग जनावरांसाठी चारा उपलब्ध होत नाही किंवा लिमिटेड अवेलेबल असतो. त्याच्यानंतर
1: जनावरांची संख्या पण
0: फार जास्त कमी होते. त्याच्यानंतर मत्स्यपालन जे आहे मत्स्यपालनावर पण खूप जास्त परिणाम होतो कारण की आपण बघितलं सी शोर मध्ये कोरल रीफ असतात प्रवाळ तर प्रवाळ हे म्हणजे फिशेसचं मेन फूड आहे. ते कोरल रीफ जे आहे ते कलरफुल असतात ते डायरेक्ट व्हाईट होऊन जातात त्यालाच आपण कोरल ब्लीचिंग असं म्हणतो सायंटिफिक टर्म मध्ये. त्याच्यामुळे काय होत आहे हे कोरल ब्लीच जे आहे ते आपल्या कोस्टल जे रिजन आहेत कोस्टल रिजन्सला प्रोटेक्ट करतात कशापासून हे चक्रीवादळ वगैरे त्याच्या तडाख्यापासून. पण जर माशांना फूडच नाही मिळालं फिशला फूडच नाही मिळालं तर त्यांची ब्रीडिंग पण प्रॉपर होणार आणि त्यांचं पॉप्युलेशन पण कमी होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय चेंजमुळे की येणारे जे काही दिवस आहेत किंवा येणारे जे काही दशक आहेत काही पुढचे फ्यू डिकेड्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वातावरणात एवढे बदल दिसून येतील की पावसात एक तर खूप जास्त घट होईल किंवा खूप एक्सेस रेन खूप कमी रेनफॉल होईल किंवा खूप एक्सेस रेनफॉल होईल. त्याच्यानंतर अमोसमी आपण म्हणतो बिगर मोसमी पाऊस थंडीच्या दिवसात पाऊस उन्हाळ्यामध्ये पाऊस म्हणजे अनपेक्षितरित्या पाऊस येतो त्याच्यामुळे पिकांचे खूप नुकसान होते. मग त्याच्यासाठी काय करते गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या टाईपच्या स्कीम्स लॉन्च केल्या. गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की आपण आता म्हणजे क्लायमेट 30 वर्षाच्या स्टडी करून आपण ते अनालिसिस केलेलं आहे मग ही गोष्ट काय आपण 3 वर्षात क्लायमेट परत रिस्टोअर करू शकत नाही त्याच्यासाठी खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागेल. तोपर्यंत आपण काय उपाययोजना राबवू शकतो की आपण असं करू शकतो की सुधारित पीक आहेत जे बियाणं किंवा मत्स्य संवर्धन. त्याच्यानंतर आपण असं म्हणू की शेतकऱ्यांसाठी कर्ज त्याच्याशी रिलेटेड काही उपाययोजना असतील किंवा शेतकऱ्यांना मार्केट अवेलेबल करून देणं शेतकऱ्यांना बी बियाणे खते यांच्याविषयीची पूरक माहिती देणं या सगळ्या स्कीम्स गव्हर्नमेंटने लॉन्च केलेल्या आहेत. गव्हर्नमेंटने CRA म्हणजे क्लायमेट रिझिलियन्स एग्रीकल्चर इनिशिएटिव्ह क्लायमेट रिझिलियन्स इनिशिएटिव्ह

0: ऍग्रीकल्चर नावाचा एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की आपण अशी शेतीची पद्धत अवलंबू की ज्याच्यामुळे आपण असे सीडलिंग्स आणि सीड्स डेव्हलप करू की ज्याच्यामुळे म्हणजे हवामानात जो काही बदल आहे त्याला ते टॉलरेट करू शकतात, म्हणजे जे काही क्लायमेट चेंज आहे त्याला ते सीड्स टॉलरेट करू शकतात. आणि याच्यासाठी सगळ्यात मुख्य फोकस जो आहे तो अॅग्रो फॉरेस्ट्री, माती आणि पाणी यांचं संरक्षण म्हणजे कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, त्याच्यानंतर सस्टेनेबल अॅग्रिकल्चर, या सगळ्या गोष्टी अवलंब करण्याचा म्हणजे सल्ला गव्हर्नमेंटने दिलेला आहे.
1: म्हणजे कमी पाण्यामध्ये निर्माण होणारे वाण देखील आता गव्हर्नमेंट सप्लाय
0: करत आहे.
1: हे करणं गरजेचंच आहे. ड्रॉट रेझिस्टंट व्हरायटीज,
0: ड्रॉट रेझिस्टंट व्हरायटी, पेस्ट रेझिस्टंट व्हरायटी,
1: पेस्ट रेझिस्टंट
0: अशी शेती करायची, त्याच्यातून उत्पन्न पण जास्त मिळायला पाहिजे, चांगला दर्जेदार प्रकारचं उत्पन्न मिळायला पाहिजे, पण त्याचा शेती आणि इतर पर्यावरणीय घटकांवर काही परिणाम होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे.
1: बरं, आज आपला विषय तसा फळबागांच्या बाबतीत आहे. जसं आता शेतांमध्ये पेरू हे लावलेले असतात किंवा संत्री आहेत, मोसंबी आहे, द्राक्ष आहे आपल्याकडे, तर हे जे फळबाग लावलेले आहेत याच्यावर काय परिणाम होऊ शकतो, कारण हे वर्षानुवर्ष येणारे फळ आहे.
0: हे वर्षानुवर्ष येणारी फळ आहे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण हे जे आपण पिकं घेतो 30 वर्षाचा स्टडी करून क्लायमेटचा आपण ते आपण सो केलेले आहेत. आता मी तेच बोलले की आपण एकाएकी हे सगळे जे काही वातावरणातील बदल आहेत ते इरिव्हर्सिबल चेंजेस आहेत, ते आपण सहजासहजी बदल त्याच्यामध्ये घडून आणू शकत नाही, पण आपण त्यांना एक प्रोटेक्शन म्हणून असं करू शकतो की आपण म्हणजे असेच सीड सॉ करायचे आहेत की जे ड्रॉट रेझिस्टन्स असतील, पण ठीक आहे आपण ड्रॉट रेझिस्टंट असतील तर आपण ते जगवू शकतो, पण त्याच वेळेला अचानक पाऊस आला तर त्यावेळेला आपण काय करू शकतो की म्हणजे आपल्याकडे जे काही टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स केलेले गव्हर्नमेंटने, जसं की इंडियन मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट आहे, ते आपल्या पहिलेच सल्ला देतात म्हणजे तुमच्या एरियामध्ये असं असं होणार आहे, तर वेदर फोरकास्टिंगचं डायरेक्ट ऍप्लिकेशन इथे आहे. मॅम, जर आपण वेदर फोरकास्टिंग जर नीट त्याचं इव्हॅल्युएशन केलं आणि त्याचं म्हणजे प्रॅक्टिकल अनालिसिस केलं आणि प्रॅक्टिकली त्या गोष्टी आपण बघितल्या आपल्या शेतामध्ये, प्रॅक्टिकली इन्व्हेंट केल्या त्या गोष्टी, तरच त्या गोष्टी शक्य होतील. कारण की आपण एकाएकी डायरेक्ट असं नाही म्हणू शकत की आपल्या इथे पहिले द्राक्ष बागा होत्या, आपण डायरेक्ट केळीच्या बागांवर शिफ्टिंग नाही करू शकत.
1: त्याच बागांना आपल्याला त्याला वर्षानुवर्ष टिकवणं
0: सस्टेनेबल,
1: मग त्यासाठी आपल्याला बरेच उपाययोजना पण करणं गरजेचं आहे.
0: उपाययोजना करणं गरजेचं, कोणतं कोण बदलत्या हवामानानुसार आपल्या इथे आपण कोणते पिकं घेऊ शकतो त्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं झालेलं आहे आता. कारण की आपण नाशिकमध्ये जरी बघितलं, आपण नाशिक या एरियामध्ये बघितलं तर पहिले आपण द्राक्ष पिकं घेत होतो, पण आता हल्ली ह्याच वर्षी तुम्ही जर बघितलं ऍव्हरेज हार्वेस्टिंग ग्रेप्स द्राक्षांचं मागच्या काही वर्षांच्या तुलनेने फारच कमी झालेलं आहे. म्हणजे मग त्याच्याऐवजी आपण दुसरे कोणते पिकं घेऊ शकतो का त्याचा विचार करायला काही हरकत नाही.
1: अगदी अगदी, खालोखाल डाळिंब इथे लावल्या जायचा तर त्याचं पण उत्पन्न थोडंफार कमी यायला लागलं.
0: डाळिंबांवर पण तोच परिणाम होतोय की जे काही क्लायमेट चेंज आपण बघितलं तर वेगवेगळ्या क्लायमेटिक सिच्युएशन्समुळे वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आता डेव्हलप होत आहेत. म्हणजे पहिले तेल्या हा रोग फार नव्हता, पण आता कोणत्याही एरियामध्ये तुम्ही जर डाळिंब पीक म्हटलं म्हणजे 10 एकर पैकी 7 एकरवर तेल्या रोग हा बघायला मिळतो.
1: आता शेतकरी बंधूंनी यापुढे पण काय काय करायला पाहिजे, जसं तुम्ही वेदर ब्रॉडकास्टिंग तर सांगितलंच की प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे आणि प्रत्येकाला माहिती पण आहे की हवामान कसं बदलतं आहे आणि त्याचे फोरकास्ट शेतकरी सुद्धा ऐकतात, परंतु त्यानुसार प्लॅनिंग करत असताना मात्र थोडंफार गल्लत होऊ शकते. तर अशा वेळेस शेतकरी बंधूंनी काय काय करायला पाहिजे,
0: शेतकरी बंधूंनी काय करायला पाहिजे की डेली आपल्या फोनवर किंवा रेडिओ जसं आपण ऐकतो तर डे टू डे वेदर फोरकास्टिंग इतका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली बघायला मिळते. पुढच्या 10 दिवसांचा वेदर फोरकास्टिंगचा अनुमान पण आपल्याला इझिली फोनमध्ये अवेलेबल होतो, तर आपण त्या गोष्टींचा थोडाफार डोळसपणे त्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. ह्या गोष्टी दुर्लक्षित केल्या तर मग असे आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतात.
1: अगदी अगदी, म्हणजे खूप पाऊस येणार असेल तर थोड्याशा फवारण्या केव्हा मारायच्या, कारण फवारणी मारल्यानंतर लगेच जर पाऊस आला तर ते औषध वाया जातं ना, त्यामुळे ती वेळ साधणं पण गरजेचं असतं.
0: आता ऋतूचक्रच असं बदललंय की आपण आत्मसात करू शकत नाही, त्याच्यासाठी खूप दिवसांचा किंवा आपण म्हणू वर्षांचा कालावधी जाऊ द्यावं लागेल, पण हा तोपर्यंत आपण प्रिप्रेशन करू शकतो की आपले जे काही येणारे जनरेशन आहे, नेक्स्ट जनरेशन आहे, तोपर्यंत तरी ऍटलीस्ट आपण या सगळ्या गोष्टी आपल्या आधीच्या जनरेशन मध्ये जशा सेटल होतात तशा आपण सेटलमेंट त्यांची करू शकतो.
1: अगदी अगदी. श्वेता मरे मॅडम, शेतकरी बंधूंनी खरं तर हवामान बदल आपण जेव्हा म्हणतो तर हवामानाच्या बदलानुसार पिकांमध्ये पण फेरफार करणं गरजेचं आहे. जसं काही पीक आता जे पूर्वीपासून चांगले येत होते ते आता येत नाही, तर तिथे दुसरे पीक
0: घ्यायला
1: हरकत नाही.
0: एक्झॅक्टली,
1: फळबागा सुद्धा वेगवेगळ्या लावायला काही

0: हरकत नाही आहे.
1: त्यावेळेला आपण काय करू शकतो, किंवा आपण आपले जे काही माती आहे माती परीक्षण करून, किंवा त्या शेती या विभागातले जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांना आपल्या भागातल्या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती देऊन ते काही वेगळं पीक आपल्याला सजेस्ट करू शकतात. जसं की आता आमचा जो ग्रामीण भाग आहे मालेगाव, याच्यामध्ये पहिले तुम्ही बघत असेल की बाजरी किंवा मका यांचे पीक सगळ्यात जास्त प्रमाणात घेतले जायचे. पण आमच्या इथले ग्रामीण भागातले जे शेतकरी त्यांनी आता बाजरी आणि मका करणं बऱ्यापैकी कमी केलं, ते आता डायरेक्टली शेवगा या पिकावर शिफ्ट झालेले आहेत. सेम तसंच आहे की म्हणजे क्लायमेट चेंज इतका मॅटर करतो की शेतकऱ्यांनी जे पहिलेपासून पिढीजात पूर्वापार चालत आलेले पिकं आहे ते घेणं बऱ्यापैकी कमी केलं त्याच्याऐवजी, ज्याच्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल किंवा मार्केटमध्ये ज्या क्रॉपची व्हॅल्यू आहे त्याच्याकडे डिरेक्टली ते शिफ्ट होत आहेत.
0: प्राध्यापिका सोमवंशी मॅडम, आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि हवामान म्हणजे काय, हवामानाचे बदल काय आहे, शेतीशी निगडीत हवामान कसं असतं आणि त्यानुसार काय काय परिणाम हवामानाचे शेतीवर होतात आणि काय काय उपाययोजना करायला पाहिजे याबद्दल अतिशय मोलाची अशी माहिती दिली. शेतकरी बंधूंना या माहितीचा नक्कीच पुढे फायदा होऊ शकतो, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी संवादात आताच आपण बदलत्या वातावरणात फळबागांचं व्यवस्थापन याविषयी प्राध्यापिका श्वेतांबरी सोमवंशी यांची मुलाखत ऐकली. त्यांच्याशी संवाद साधला होता यामिनी भाकरे यांनी. बरे तर मंडळी, याबरोबरच कृषी संवादात मी विनया या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आता निरोप घेते. नमस्कार.
0: मंडळी, आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी प्रश्नमंजुषेचं उत्तर द्यायचं आहे. माझ्या लक्षात आहे आपला प्रश्न होता, भुईमुग पिकाच्या लागवडीसाठी कोणतं वाण निवडावं? तर भुईमुग पिकाच्या लागवडीसाठी SB11 फुले प्रगती, TGS 24, TG 26, JL 501, फुले उन्नती, JL 1084 आणि फुले धनी, या वाणांची निवड, यापैकी कुठल्याही एका वाणाची निवड आपण करू शकता. तेव्हा मंडळी, प्रसारणाच्या या टप्प्यावर आपण आता इथंच थांबूया. पुन्हा भेट आहेच उद्या संध्याकाळी माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तत्पूर्वी भेट होईल उद्या सकाळी कृषीवाणीमध्ये. बरं तर मंडळी, किसानवाणी या कार्यक्रमातून आता वेळ झाली आहे रजा घेण्याची. किसानवाणी हा कार्यक्रम प्रसारित केला केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार. बरं तर मंडळी, मी यामिनी भाकरे आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. मंडळी, आता काही थोड्या वेळातच 8 वाजता राष्ट्रीय विविध भारतीचे प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 9 वाजेपासून ते सभा समाप्तीपर्यंत राष्ट्रीय विविध भारतीचे प्रसारण आपण ऐकू शकाल.

श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या

0: शासकीय प्रशासकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा ऊर्जा महिला सक्षमीकरण विज्ञान तंत्रज्ञान अंतराळ अणुकार्यक्रम शेती आणि शेतकरी परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, ते एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारनी अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम काय होईल, त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाहीये, कारण आपला स्केल आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
0: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
1: आता आपला
0: आपण 3र्या वर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
1: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होता, $2 ट्रिलियन. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. 3र्या क्रमांकाच्या 4थ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5-7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली एक

0: 7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षामध्ये आपण 7 पण सुद्धा पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5 खाली आपण या मागील 12 वर्षामध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 चे पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: वृद्धीदर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये, तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
0: जीएसटी हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली आणि याच्यामध्ये जीएसटीनी फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत जीएसटी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा, त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षामध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली एक 20-21 वर्षांची स्टोरी आहे, एफडीआय सारखी येतात आहे, पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहेत, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे, पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लिडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, गुजरात 3 नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे, त्याचं जर आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारी लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहेत. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं, त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे

बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्या तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये, जर डीबीटी आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या पीएम किसान योजनेमधनं मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे.

0: शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचं ग्लोबल मार्केटिंग करू शकू. यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे आणि याचं उद्दिष्ट हे होतं. आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेले. आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते.
0: पुढे होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेप अशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचे अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्ण त्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते. आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथोरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच जोडलेलं आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्सला येण्यासाठी सिंगल विंडो जसं सरकारची विविध यांची योजना असते तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ती ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी त्याच्यामध्ये जवळजवळ 500 जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते. वस्तुस्थिती काय नक्की शेतमालाचे भाव किमान आधारभूत दर शेतमालाची निर्यात त्यासाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधा पुरवठा साखळी या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत.
0: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते त्याच्यात काहीच हे नाही. पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता पण ते कुठल्या ना कुठल्या कारणाने सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म झालेले आहेत.
1: कोणते रिफॉर्म झालेले?
0: आपल्याकडे एक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे ऍग्रिकल्चर मार्केट आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता. अर्थात तो सेंट्रली हे होता पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता, तिथले लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण एक 90 दशकामध्ये जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की

0: त्या क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक येते, त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक, याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही. पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खाजगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खाजगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना गुंतवणूक करायची आहे, पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होतील. त्या दृष्टीने या सरकारने
1: मूल्य साखळीचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे, पण साठवणुकीचा जो भाग आहे कोल्ड स्टोरेजेस वगैरे,
0: बरोबर,
1: आता त्याची संख्या वाढली आहे गेल्या 12 वर्ष,
0: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत कारण की त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते आहे. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की ऍग्रीकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं, त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंग वर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे, याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
1: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च, सरकारचा जो काही खर्च असतो अर्थसंकल्पीय तरतूद असते ती कमी कमी होत चालली ही ओरड आपण कॉलेज होतो त्यावेळेसपासून ऐकतो,
0: बरोबर,
1: गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
0: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मोदी सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारनी विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारची राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळजवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे, आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्पित तरतूद, तर त्याच्या बाबतीमध्ये ह्या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
0: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत, त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला GDP एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च होता तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षांमध्ये होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते आणि ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे पण

0: आयुष्यमान योजना असेल, सगळ्या योजनेच्यामध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतीच आहे कन्सिस्टंटली.
1: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिलेले, हर घर जल योजनेमध्ये आता LPG कनेक्शन दिले आहेत, उज्ज्वला योजनेमध्ये. या बहुतांश योजनेचा केंद्रबिंदू महिला आहे आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का, महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का, हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केली आहे,
2: तयार केलेली आहे आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून
0: अर्थातच.
2: मगाशी तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला, पण गेल्या 12 वर्षांमध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित आपत्ती आल्या, त्यात कोरोना असेल, आता तेल संकट असेल, अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
0: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करता येत किंवा हे आणि कोरोना, या दोन, कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं, कोरोना सारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतकं न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका, याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं, तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे वॅक्सिनची निर्मिती झाली आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली, अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती, हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते वॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं, वॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम, त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते, त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे, इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये, ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला, त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर्स म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवलेलं आहे. आता ओडिसामध्ये म्हणा, वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा, मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला, लोकांना तिथनं हलवण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीने जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे तितकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाहीये. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते,
2: जीवितहानी टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी, याबाबतीतली सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली, आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: निमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या बुधवारी 10 जून 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित होईल.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45 FM रेनबो वर आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.